ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपार इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ATI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 8275 9959 00
1: चला निरोगी धाराशिव घडवूया महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य नातेवाईक मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.
0: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आता त्यांनी अशा पद्धतीचं एक यश कमवलेलं असतं की त्यांचं हे यश हे आपल्यासाठी प्रेरणादायक असतं. याच पद्धतीनं आज आपण जाणून घेणार आहोत प्रवास. त्यासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सोमेश तानाजी गाटे आणि वसीक तौफिक पीरजादे याला. हे दोघं जण जे आहेत ते 2018 BE सिव्हिल या ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते पासआउट झालेले आहेत. आणि सध्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सोमेश तानाजी गाठे यास ऑगस्ट 2024 इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव इथे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आणि वसीक पीरजादे यांना साधारणतः डिसेंबरमध्ये इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव याच ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ते रुजू झालेले आहेत. हे पद त्यांना मिळालेलं आहे आणि गव्हर्नमेंटचं पद आहे आणि या अर्थानं जर पाहिलं गेलं तर प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळावी असं एक प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. त्या पद्धतीनं त्यांना हे गव्हर्नमेंटचा जॉब भेटलेला आहे, परमनंट जॉब भेटलेला आहे आणि याच यशाविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तेव्हा सोमेश आणि वसीक तुमच्या दोघांचं पण मी स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये.
2: थँक्यू सर.
3: धन्यवाद सर.
0: तर सर्वप्रथम तर वसीक तुझ्याकडे, कारण तुझ्या अगोदर सोमेश जो आहे तुझा मित्र तो ऑगस्टमध्ये लागलेला आहे, तर तुमच्या दोघांचंही रेडिओ तेरणा असेल, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असेल, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं अभिनंदन तुमच्या दोघांचं पण की तुम्ही म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये, कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की सरकारी नोकरी भेटली पाहिजे. तर आता पहिल्यांदा तर तू आता रिसेंटली आहेस म्हणून तुला पहिल्यांदा हा प्रश्न विचारा वाटतो वसीक, की तुला ज्यावेळेस हे कळालं की तुझं सिलेक्शन झालेलं आहे ॲज अ सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदी, ते पण गव्हर्नमेंट जॉब लावून, तर ते पहिली फिलिंग कशी होती त्याचा?
2: पहिली फिलिंग तर खूप आनंदी होती, कारण एवढे वर्ष जी कष्ट केले होते, 3-4 वर्ष जे आमचे कष्ट चालू होते त्या कष्टाचं फळ भेटलं कुठंतरी, हे जी खूप मोठा आनंद होता आम्हाला आणि आमच्यापेक्षा जास्त आनंद आमच्या घरच्यांना होता. हे माझ्यासाठी खूप आनंददायी क्षण होता, म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी दिवस पण असं मी म्हणू शकतो.
0: अच्छा वसित, मग तुला हे कधी कळालं होतं की म्हणजे कुठला तो दिवस होता की ज्या दिवशी तुला कळालं की हे असं असं तुला जॉबचं अपॉर्च्युनिटी आहे म्हणून, ते कशा माध्यमातून मिळालं, म्हणजे फोनद्वारे लेटरद्वारे कसं मिळालं?
2: सर 4 डिसेंबर रोजी मला डिपार्टमेंटचा पर्सनल मेल आला, त्या मेलवर निकाल होता, त्या निकालाद्वारे मला कळालं की असं असं माझं सिलेक्शन झालेलं आहे म्हणून.
0: तर सोमेश तुझं काय फिलिंग होतं, कारण ऑलरेडी म्हणजे अजून एक सांगावं असं वाटतं की सोमेश आणि वसिक हे दोघं जण जे मित्र आहेत ते एकाच डिपार्टमेंटमध्ये जरी आता लागलेले असले तर त्यांची मैत्रीसुद्धा ही 11वी 12वीपासून सोबतच आहेत, म्हणजे ते 11वी 12वीला भोसले हायस्कूलला होते, त्यानंतर इंजिनिअरिंगला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाला सोबतच होते, आणि 2-3 महिन्याच्या अंतरानं का असं आपण एकाच डिपार्टमेंटमध्ये एकाच पदावर हे दोघंजण मित्र जे आहेत ते आता रुजू झालेले आहेत, त्यामुळे निश्चितच ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची पण गोष्ट आहे. सोमेश तुझं पहिलं फिलिंग काय होतं सांग, ज्यावेळेस ऑगस्टमध्ये तुला हा जॉबची ऑफर भेटली त्यावेळेस.
3: सर्वप्रथम सर धन्यवाद आम्हाला बोलायची इथे संधी दिल्याबद्दल. सर मला मी थोडक्यात समरी सांगू इच्छितो. मागच्या वर्षी म्हणजे डिसेंबर 2023 आमची एक इरिगेशन डिपार्टमेंटची एक्झाम झाली होती सरळ सेवा, मग त्यानंतर मार्चमध्ये जवळपास मेरिट लिस्ट आली आणि 30 जूनच्या आसपास लोकसभेच्या निकालानंतर आमचे फायनल मेरिट लिस्ट लागली आणि त्यावेळेस कळलं की आपलं सिलेक्शन झालं होतं. ज्यावेळेस 30 वर्षांचं
0: झालं,
3: दोघांचं म्हणजे माझं झालं होतं आणि वेटिंगला आहे म्हणून असं कळलं होतं वसिकचं. आणि 30 ऑगस्टला जवळपास माझी जॉईनिंग डेट होती, 30 ऑगस्टला मी आपल्या इथे जॉईन झालो. आणि सर म्हणजे 30 ऑगस्ट हा दिवस म्हणजे न विसरण्यासारखंच आहे माझ्यासाठी किंवा माझ्या फॅमिलीसाठी. जेव्हा असं कळलं तेव्हा म्हणजे कसं आहे म्हणजे आम्ही 3-4 वर्षापासून जे मेहनत घेत होतो त्यात कोविड आला, कोविडमध्ये 2 वर्ष आम्ही अभ्यास केला पण जवळपास म्हणावे तसे पेपर होत नव्हते किंवा पेपर इलेक्शनच्या आधी जेव्हा ऍड निघाले त्यावेळेस मग आम्ही अभ्यास चालूच होता कंटिन्यू, पण असं कधी ना कधी वाटत होतं की बाबा मनातून की सिलेक्शन होणारच आहे. मग आम्ही 4-5 वर्ष हे आयुष्यात म्हणजे खर्च केली, आयुष्याचा महत्वाचा म्हणजे तरुणपणाचा हे होता वेळ, पण एकदा सिलेक्शन झालं त्यामुळे आता मग आम्हाला थोडं सध्या चांगली स्ट्रॉंग फिलिंग आली घरच्यांना पण आम्हाला पण केव्हा. मग आता त्यामुळे सध्या अजून पुढचं प्रिपरेशन चालूच आहे.
0: बरं, 2014 ज्यावेळेस तुम्ही इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाला ऍडमिशन घेतलं होतं त्यावेळेस तुमचा असा काही म्हणजे विषय होता का की पुढे जाऊन असं काही आपल्याला करायचं आहे किंवा असं जॉब भेटायचं आहे, काय विषय होता 4 वर्षाचं तुमचं इथलं अकॅडमिक्स असताना काय विषय होता?
3: 11वी 12वीपासून सर मी आणि वसिक आम्ही दोघं म्हणजे ओळख झाली 11वीला, आमी 2 वर्ष झाली मैत्री चांगली झाली. मग ज्यावेळेस इंजिनिअरिंग घ्यायचा विषय झाला होता त्यावेळेस आता आमचे मामा पण दोन्ही इथंच होते, एक प्राध्यापक येशुडे म्हणून होते तेरणा इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटला आणि एक मामा अकाउंटंट म्हणून इथेच आहे सध्या. मग पण त्यांचा गायडन्स खूप म्हणजे महत्वाचं होतं त्यावेळेस की ते म्हणले होते पुण्यात किंवा कुठं पण प्रायव्हेट घेण्यापेक्षा जरी इथं लागला नंबर तरी काय हरकत नाही, तू तुझ्या अभ्यासावरून तू पुढे यश प्राप्त करू शकतो. जे की आता माझे पण मित्र पुण्याचे आहेत किंवा काय काय काय जण सिलेक्शन झालेलं आहे, मी इथं पण राहून सिलेक्शन केलंच आहे, असं काय नाही की बाबा पुण्यात राहून प्रायव्हेटमध्ये सिलेक्शन झालं नाही. मग त्यावेळेस काय झालं असं नाही की सिव्हिलमधून मला ब्रांच घ्यायची होती की तेरणामधून कॉलेज करायचं असं हे कन्फर्म केलं होतं मी त्यावेळेस, पण मेकॅनिकल आणि सिव्हिल हे दोन असं ब्रांचेस टाकले होते त्यावेळेस. मग सिलेक्शन होताना माझं म्हणजे त्यावेळेस बीई सिव्हिल सिव्हिलला माझा नंबर लागला आणि तो पण टीएफडब्ल्यूमधून लागला होता. त्यावेळेस आम्हाला 6-7 हजार फीस होती अकॅडमिक फीस, म्हणजे ट्युशन फी आम्हाला माफ होती त्यावेळेस, आमचे पर्सेंटेज 12वीला चांगले असल्यामुळे दोघांचे पण आम्ही दोघं पण सिव्हिल असताना टीएफडब्ल्यूमधून इथं नंबर लागला आमचा दोघांचा पण सिव्हिल आपल्या इथं.
0: सोमेशनं सांगितलं की तुम्ही 2014 इथं ऍडमिशन घेतल्यानंतर 4 वर्षाचा कसा विषय राहिला, कारण कुठेतरी पुण्या मुंबईला जाणं अधिक खर्चात पडणं त्याच्याऐवजी इथल्या 4 वर्षामध्ये तुम्हाला जे आवश्यक होतं ते सगळं ज्ञान इथं मिळालं तुम्हाला?
2: हा भेटत होतं सर, काय प्रॉब्लेम नव्हते. आपले जिथला स्टाफ आहे ते खूप कॉपरेटिव्ह आहेत सर, म्हणजे पर्सनली लक्ष देत होते. असं मला तर असं पर्सनली वाटतं सर, जे मोठे कॉलेज आहेत तेवढे मोठे स्टुडंट असतात तेवढं म्हणजे स्टुडंटचं आणि टीचर्सचं तेवढं कनेक्शन असतं, जेवढं इथल्या लोकलचे म्हणजे टीचर्सचं स्टुडंटचं कनेक्शन आहे. जसं की आमचे HOD सर आहेत पवार सर, ते आम्ही आज 5 आउट होऊन 4-5 वर्ष झाले तरी ते नेहमी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, नेहमी गाईडन्स करत असतात, इकडं जा विद्यार्थ्यां इकडे हे बघा ते बघा. तर एक अजून पण सरचा कॉलेजचा एक आमचा चांगला बॉन्ड आहे, सिलेक्शन होण्याच्या आधीपर्यंत होता आता पण आहे चांगला बॉन्ड.
0: बरं, तर तुमचा जो हा चांगला बॉन्ड सरांसोबत किंवा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयासोबत हा म्हणतात तसाच बॉन्ड तुमचा साधारणतः 11वीपासूनचा आहे, म्हणजे तुम्ही 2014 जर समजा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतला असेल तर साधारणतः त्याच्या अगोदर 2012 तुम्ही एकत्र असणार आहे भोसले हायस्कूलला समजा, ती कशी जर्नी होती ती सांगा.
2: ती जर्नी पण खूप चांगली होती सर, त्या अकरावी अकरावीला आम्ही हा वेगळ्या शाळेत होता दहावीपर्यंत, मी दहावीपर्यंत भोसलेलाच होतो, पुन्हा अकरावीला मी तिथंच कंटिन्यू केला. हा पहिल्यापासून ब्राईट स्टुडंट होता सर, चांगला
0: सोमेश.
2: हा सोमेश ब्राईट स्टुडंट होता, दहावीला पण चांगले पर्सेंटेज होते त्याला, 95% होते त्याला दहावीला. आणि मी एक ऍव्हरेज स्टुडंट होतो, पण सोमेशचा नेचर वगैरे चांगला होता. सोमेश आणि आम्ही ट्युशन मध्ये कॉलेजमध्ये सोबत बसायचो करायचो, आणि सोमेशचा एक नेहमीच मला गायडन्स वगैरे असायचा की असं करू आपण तसं करू. पुन्हा नशिबान असं झालं की आम्ही दोघांनी पण सोबतच एकच ब्रँच आणि एकच कॉलेजला ऍडमिशन घेऊन टाकलं. हे आमचं नशीबच दोघांचं बी.
0: अच्छा, म्हणजे या दोस्ती चलती रही.
2: हा चलती रही.
0: अच्छा, मग ज्या वेळेस आता तुमच्या दोघांची तर मैत्री अकरावी पासून ते थेट आता इंजिनिअरिंग पर्यंतचा विषय होता. तुम्ही क्लासेसला पण हैदराबाद आणि गेटच्या क्लासेसला गेला, त्याही विषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण तुम्ही दोघ जण गेलात, पण ज्या वेळेस सोमेशला पहिली ऑर्डरचं म्हणजे ऑगस्टचं आला विषय आणि त्यानं रुजू झाला, त्याला ऑर्डर मिळाली किंवा तुम्ही जॉईन व्हा म्हणून, त्यावेळेस थोडंसं मनात दागदुख वाटलं की यार आपल्यापेक्षा पुढे गेला मित्र.
2: नाही सर,
0: असं म्हणतात ना की मित्र जर यशस्वी झाला तर जास्त दुःख होतं.
2: तसं नाही सर, मला तसं वाटण्याचं कारणच नाही, कारण सोमेश कसं पहिल्यापासून ब्राईट स्टुडंट होता आणि नेहमी तो डिग्रीमध्ये पण असताना सर त्याचा एक स्कोर नेहमी चांगला असायचा, म्हणजे तो क्लासच्या पहिल्या पहिल्या तीन स्टुडंटमध्ये सोमेश नेहमी असायचा. म्हणजे सोमेश म्हणजे आमच्या क्लासचा ब्राईट स्टुडंट मध्ये एक होता, तर आम्हाला नेहमी त्याच्याकडून इन्स्पिरेशन भेटायचं. आणि सर ती निकाल जे आला होता तर त्यावेळी त्याचं सिलेक्शन लिस्टमध्ये होतं, पण माझं वेटिंग मध्ये आहे मला ह्याची खात्री होती, आणि मला ह्यानेच खात्री दिली होती की तुझं सिलेक्शन 100% होणार आहे, तू काळजी करू नको. एक ती 2-3 महिन्याची स्पॅन होता सर, म्हणजे थोडा माझ्या डिफिकल्ट पण होता की आपण वेटिंग मध्ये आपलं सिलेक्शन होतंय का नाही, पण हा सोमेश माझ्या मग खंबीरपणे उभा होता, तू काळजी करू नको तुझं सिलेक्शन होतंय, तू काळजी करू नको तुझं सिलेक्शन होतंय म्हणून. मला जेवढा विश्वास होता तेवढा ह्या सोमेशला विश्वास होता की ह्याच होणार आहे सिलेक्शन म्हणून.
0: बरोबर आहे. जसं की आता वसिक म्हणत आहे की तुमच्या दोघांची मैत्री, दोघांनी केलेला अभ्यास आणि कुठेतरी कॉन्फिडन्स होता, तर जर त्या पद्धतीनं जर पाहिले तर दोघांचा तुमचा अभ्यास असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील, 4 वर्षाचा अकॅडमी आणि 2018 म्हणजे रिसेंटलीच विषय आहे समजा, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सोशल मीडिया असेल किंवा इतर काही गोष्टी असतील समजा, जसं की कॉलेजमधले असतात, कॅम्पसमधले असतात, मित्रांच्या असतात, बऱ्याच गोष्टी असतात, डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात, मग तुम्हाला असं काय गोष्टी होत्या की ज्या किमान या लेवलपर्यंत घेऊन आल्या की तुम्हाला एक चांगला गव्हर्नमेंटचा जॉब भेटू शकेल?
3: कसं आहे, त्या मागच्या अलीकडच्या 10 वर्षापासून जवळपास सोशल मीडियाचं म्हणजे प्रत्येक तरुणाईवर, एका मुलावर मुलीवर ते अफेक्शन झालेलं आहे. कोणतं पण फेसबुक असेल, सोशल मीडियाचं कोणतं पण टेलिग्राम असेल किंवा व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम नवीन झालेलं, यूट्यूब, म्हणजे जवळपास सोशल मीडियानं प्रत्येक जवळ आता मोबाईल आलेला आहे, त्यामुळे कनेक्टिव्हिटी प्रत्येकांची वाढली आहे. प्रत्येकाला वाटतंय की बा म्हणजे हे कसं आहे, तत्पुरतं सुख आहे या सोशल मीडियामध्ये, मग ते प्रत्येकाला वाटतं की असावं जवळ, मग ते दिवस असा गोष्टी म्हणजे कसं 1.5 GB प्रत्येकाला, 2 GB असं नेट प्रत्येकाला आधी फ्री होते जवळपास जेवण केलेलं, मग ते प्रत्येकाला दिवस कसे तर काढायचे हे पडले असते. आपल्याला पण असे आम्हाला पण असं होते की बाबा सोशल मीडिया म्हणजे वापरावं वाटत होतं आणि आम्ही पण वापरत होतो, म्हणजे हे नाही की बाबा आम्ही पण म्हणजे अभ्यास करत करत कधी बोर झालं हे झालं तर वापरत होतो. पण एक आहे की आपल्या स्वतःवर आपलं किती कंट्रोल पाहिजे, ते आपलं ह्या वयात जर आपल्याला समजलं तर मात्र आपल्याला हे करता येईल, नाहीतर ते नाही समजलं तर मग पुढचं भविष्य जवळपास अंधारात असल्यासारखंच होईल.
0: मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते सोमेश तानाजी गाठे आणि वसिक तौफिक पिरजादे याच्याशी. ते दोघजणही 2018 बी सिव्हिल ब्रँच मधून पासआउट आहेत आणि सध्या दोघेही इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव इथे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ते कार्यरत झालेले आहेत. आणि या दोघांचा पण खरं तर आपण अभिनंदन करत असताना त्यांचे हे अनुभव जाणून घेत आहोत. तर सोमेश, ज्यावेळेस तुमच्या सोबतचे मित्र होते, दोघंजण तुम्ही मित्र आहात, एकत्र म्हणून अभ्यास करत असाल, 11-12 एकत्र आला असाल, बाकीचे सगळे तुमचे जे क्लासमेट आहेत ते इतर ठिकाणाहून कुठून तर आले असतील समजा, तर ते तुम्हाला कधी असं म्हणत होते की काय हे दोघंजण तुम्ही मित्र एकत्र अभ्यास करत बसताय, इकडे लक्ष देत नाही, तिकडे लक्ष देत नाही? आणि आता ज्यावेळेस तुमचा हा रिझल्ट आला त्यावेळेस तुमचे जे क्लासमेट आहेत त्यांचं काय तुमच्या बाबतीत प्रतिक्रिया येते?
3: आम्ही जेव्हा सुरुवातीपासून अभ्यास चालू केला किंवा आमचे मित्र पण प्रायव्हेटमध्ये सध्या जॉब करत होते त्यावेळेस, म्हणजे 2-3 वर्षापासून जे करत आहेत ते पण म्हणत होते आता 3-4 वर्ष झाले किंवा 5-6 वर्ष झाले पासआउट होऊन आता बास म्हणजे आता प्रयत्न तुम्ही केला, शेवटी नशिबाची साथ जर असली तर मिळेल, गोष्टी मिळाल्या असे आतापर्यंत, मग तेव्हा सोडून द्या तुम्ही आता जे असेल ते किंवा दुसरीकडे ट्राय करा, दुसरीकडे पण तुम्ही आता हुशार आहेत म्हणजे संधी पण भरपूर मिळतील प्रायव्हेटमध्ये, आमच्याकडे या प्रायव्हेटमध्ये चांगली संधी. पण आमचा शेवटी एक म्हणजे जवळपास आम्ही निश्चय केला होता की केलं तर आपण सिव्हिलमध्ये जागा पण आता भरपूर निघत होत्या, मग आम्ही केलं तर शेवटी गव्हर्नमेंट ट्राय करणार, हे आमचा पर्सनल एमच होतो. त्याशिवाय मग आम्ही घरी पण क्लिअर होतो ह्या गोष्टीत, म्हणजे मित्रांना पण सगळ्यांना माहितीच होतं ते, असं काय कधी म्हणले नाही किंवा म्हणजे शेवटी मित्रांनी पण आम्हाला सपोर्ट केला, त्यात काय डाऊट नाही, म्हणजे कधी काय म्हणले पण नाहीत. शेवटी आता सिलेक्शन झाल्यापासून तर मग सगळेच मित्र फॅमिली सगळे म्हणजे लाईफ सेटल झाली, सगळे खुश आहेत.
0: तर वसे विषय असा आहे की तुमच्या दोघांनी मिळून ठरवलं होतं, दोघांचं एम पण फिक्स होतं की तुम्हाला याच पद्धतीनं पुढे जायचं आहे म्हणून, की तुम्हाला गव्हर्नमेंटचा जॉब आणि त्यासाठी अचीव करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला पूर्ण तयारी करायची आहे. तर या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट म्हणा किंवा आता तुम्ही दोघं जण तर असे मित्र होतात, आता इथून पुढे तुमचं काय विषय असणार आहे, की जसं तुमच्या घरच्यांनी म्हटलं की आता ठीक आहे तुम्ही दोघं जण आता सिलेक्शन झालेलं आहे, हे झालेलं आहे, मग घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या नेमका, की म्हणजे ॲज अ मैत्री म्हणून विचारतो मी, तुमचा एकट्याचा विषय तुमचं कौतुक केलं हा भाग वेगळा आहे, पण ज्यावेळेस तुमच्या घरच्यांना कळालं की सोमेशचं पण सिलेक्शन झालेलं आहे, सोमेशला पण लक्षात आलं किंवा त्यांच्या घरच्यांना लक्षात आलं की वसिकचं पण झालं, काय होतं घरच्यांचं?
2: सर, सोमेश कसा जुना मित्र असल्यामुळं माझे घरच्यांना पूर्ण आमची जेवढी फॅमिली आहे इव्हन माझ्या काकाला पण माहित आहे की सोमेश मित्र आहे, तर ते पण एक हे असायचे की मुलं एवढी मेहनत करतात, त्यांचं लक्ष असायचं, कारण आम्ही दोघंही उस्मानमध्ये करत होतो, तर त्यांचं एक हे होतं की बाबा मुलं मेहनत करतात व्हायला पाहिजे. तर त्यावेळी झालं सोमेशचं, तर त्यांना बी खूप आनंद झाला की बाबा एक सोबतच मेहनत करत होते, ह्याला भेटलं म्हणजे मला बी भेटल, त्यांना एक अजून एक विश्वास भेटला की बाबा दोघांनी म्हणून सोबतच क्लास केला, सोबतच अभ्यास केला, तर सोमेशला भेटलं म्हणजे ह्याला पण भेटल, ह्याची पण मेहनत आहेत, पण एक आनंद होता ह्याच्या बी घरी माझ्या बी घरी.
0: अच्छा, मला 2014 ज्यावेळेस तुमचं इथं ऍडमिशन झालं, तुम्ही सिव्हिलला ऍडमिशन घेतलं, खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, IT असेल, अशा सेक्टरमध्ये खरं तर खूप म्हणजे लोकांचा जास्त धाव तिकडेच असते, लोकांना वाटतं की आपण त्याच्यामध्ये जाऊन खूप चांगल्या पद्धतीचं पोटेन्शियल आहे किंवा जास्त आर्थिक पॅकेजचे आपण जॉब मिळवू शकतो. तर मग असं कधी वाटलं नाही का की अरे आपण सिव्हिल घेतलं म्हणून चुकलो असं कधी?
2: सर, मला सिव्हिल घ्यायला एक माझी फॅमिलीची पार्श्वभूमी होती, माझे वडील पण सिव्हिल इंजिनियर्स होते, ते बी इरिगेशन डिपार्टमेंटलाच होते, पण दुर्दैवाने 2014 त्यांचं निधन झालं. तर मला एक थोडंसं मनातनं बी इच्छा होती की माझ्या वडिलासारखं मला काहीतरी करायचं आहे, आणि नशिबानं मला त्याच डिपार्टमेंटमध्ये मला भेटलं, तर त्याचा तर मला आणि माझ्या घरच्यांना खूप आनंद आहे.
0: आणि मग त्याच्यामुळे सिव्हिल घेतलं असं काय म्हणजे मनामध्ये असा काही विषय नव्हता?
2: नाही, माझं पहिलेपासून डिसाइड होतं इंजिनिअरिंग केली तर सिव्हिल मध्येच करणार म्हणून.
0: बरं, आता ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्ही जे आता याच्या अगोदरचे 2018 नंतर 2024 पर्यंत म्हणजे हा जो 6 वर्षाचा कालावधी होता, तो 6 वर्षाचा कालावधी नेमका कसा होता ते सांगा, म्हणजे तुम्ही काय काय केलं या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये, दोघांनी पण सांगा.
2: सर, 2018 आम्ही जूनमध्ये आमचे प्रोजेक्टोरल पूर्ण एक्झाम वगैरे झाले, मग आम्ही एक्झाम झाल्या 8 दिवसांनी लगेच हैदराबादला गेलो. सर, हैदराबादला एस अकॅडमी म्हणून एक फेमस अकॅडमी आहे गेटची, मग तिथं आम्ही गेटचा क्लास लावला, मग आम्ही जवळजवळ तिथं एक 6 महिने होतो, म्हणजे 2018 डिसेंबर जानेवारीपर्यंत आम्ही तिथंच होतो, मग तिथून आलो, मग इथं प्रिपरेशन केली गेटच्या एक्झामची, मग फेब्रुवारीमध्ये गेट दिली आम्ही दोघांनी पण सोबतच दिली, मग गेट दिली आणि पुन्हा नंतर एक MPSC ऍड आली मार्चमध्ये.
0: अच्छा, हे गेटची एक्झाम दिल्यानंतर काय होत असतं?
2: सर, गेट एक्झाम क्लिअर केलं तर MTech IIT NIT गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट भेटतात. पण आमचा मेन एम दोघांचा होता की गव्हर्नमेंट जॉबच, MTech मेन एम नव्हता आमचा.
0: ठीक आहे.
2: मग नंतर एक मार्चला एक MPSC ऍड आली, मग ऍड आल्यावर आमी MPSC प्री मेन्स इंटरव्ह्यू हे 3 स्टेप असतात, तर प्रीच्या क्लास साठी आम्ही पुण्याला गेलो, मग आम्ही दोघं मिळूनच गेलो, मग तिथं आम्ही एक 3-4 महिने क्लास केला, मग जून मध्ये आमची एक्झाम होती.
0: कुठल्या जून मध्ये?
2: 19 जून मध्ये एक्झाम होती, आणि जूनला एक्झाम झाली आणि सुदैवानं आम्ही दोघं बी प्री क्वालिफाय झालो.
0: म्हणजे आता ही MPSC एक्झाम होते ते इरिगेशन डिपार्टमेंटच्या?
2: नाही,
0: ते वेगळे, ते जनरल होती.
2: नाही, MPSC टेक्निकल MPSC असते,
0: टेक्निकल MPSC
2: जी की त्याला फक्त बी सिव्हिल स्टुडंट क्वालिफाय असतात, जी की PWD इरिगेशन MGP यांच्या डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट इंजिनियर याची पोस्ट भेटते. मग आम्ही प्री दोघही क्वालिफाय झालो सोबतच.
0: अच्छा,
2: मग आम्ही मेन्सची तयारी चालू केली.
0: अच्छा,
2: मग मेन्सला बी स्टडी आम्ही एकाच स्टडी रूम मध्ये करत होतो सोमेश आणि मी, पण आमची दोघांची बी मेन्स दुर्दैवाने क्लिअर झाली नाही. मग मेन्स हीच ती डिसेंबर मध्ये झाली आमची मेन्स वर. मग अजून एक ही आहे ना, म्हणलं चला एक ट्राय मध्ये काय होत नसते, मग काय सेकंड ट्राय करू, पण मग 2020 स्टार्ट झालं, मग काय कोविडच आला, मग 2020-21-22 असाच गेला, पण त्या 3 वर्षात आम्ही दोघांनी पण सातत्याने अभ्यास आमचा चालू होता.
0: बर,
2: आम्हाला भरपूर डिस्ट्रॅक्शन येत होते, म्हणजे सगळेजण म्हणत होते आता काय खूप अवघड आहे, गव्हर्नमेंट जॉब आता भेटणार नाही, पण आमचं सातत्य दोघांचं बी चालूच होत.
0: अच्छा सोमेश, जसं की तुमचं जे आता एमपीएससीचं म्हटलं ते मेन्सची तुमची गेली, पण नंतर स्वतः तयारी करत होतात, मग या ज्या धाराशिवच्या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असं जे तुमचा जॉब भेटला, तर त्याची तयारी आणि त्याची एक्झाम कशी होती ते सांग.
3: सर डब्ल्यूडीमध्ये कसं आहे किंवा पीडब्ल्यूडीमध्ये आमच्या टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये जवळपास एमपीएससी हे क्लास 1 क्लास 2 मध्ये हे घेतात आणि खालच्या क्लास 2 नॉन गेजेट पासून खाली सगळ्या एक्झाम सगळे सेवेन होतात. एमपीएससीच्या तीन टप्पे असतात, प्री मेन्स इंटरव्ह्यू, मग जवळपास कोणती पण एक्झाम कोणत्याही वर्षी क्लिअर करायची म्हणली त्याला प्री मेन्स इंटरव्ह्यू ह्या टप्प्यातून क्वालिफाय होऊन ह्या गोष्टीसाठी एक दोन वर्ष कमीत कमी टाइम लागतो. मग जॉईनिंगपर्यंत जवळपास 2-2.5 वर्ष पण जातात. पण ही आपल्या इरिगेशनच्या पीडब्ल्यूच्या या वर्षी मागच्या वर्षीपासून सरळ सेवा भरपूर आल्या. मग सरळ सेवामध्ये एकच टप्पा असतो जवळपास, म्हणजे एक एक्झाम देऊन डायरेक्ट सिलेक्शन. मग ही जलसंपदाची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी मागच्या जुलै ऑगस्टमध्ये ॲड आली होती 2023. मग आम्ही त्यावेळेस फॉर्म भरले आणि डिसेंबरमध्ये त्यांचे एक्झाम घ्यायची प्रस्तावित होती. मग आमचा अभ्यास तर कंटिन्यूअस होता. 29, 30 आणि 30 डिसेंबर या दिवशी 2023 साली आमची एक्झाम झाली आणि जवळपास 3 मार्चला मला वाटते आमचं फर्स्ट मेरिट लिस्ट लागली. ह्यातपर्यंत फर्स्ट मेरिट ऑब्जेक्शन लिस्ट असते, फर्स्ट मेरिट लिस्ट, सेकंड मेरिट लिस्ट, प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आणि फायनल सिलेक्शन लिस्ट असे टप्पे असतात. मग या मार्चपासून अशा गोष्टी होत गेल्या, शेवटी 30 जूनच्या आसपास फायनल सिलेक्शन लागली आणि नंतर 30 ऑगस्टला जॉईनिंग मिळाली.
0: मग आता सोमेश, हे इथपर्यंत झालं, आता इथून पुढे काय ऑपॉर्च्युनिटी असू शकतात? म्हणजे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहात, तर मग ते जसं याच्यामधले पुढच्या पदोन्नती असणारच आहे, चीफ इंजिनियर असं काय काय असतं नेमकं आणि काय असू शकतं?
3: स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही गट क मध्ये सरळ सेवेने नामनिर्देश पदे केलेली पोस्ट आहे. त्याच्या पुढे 5 वर्षापासून 7 वर्षापर्यंत एज अ कनिष्ठ अभियंता म्हणून क्लास 2 नॉन गेजेटेड मध्ये पदोन्नती होती. त्यानंतर त्याचं प्रमोशन शाखा अभियंतामध्ये होतं पुढच्या 5 वर्षामध्ये. त्यानंतर पुढच्या 7 वर्षामध्ये आपलं डिप्युटी इंजिनियर म्हणून प्रमोशन होतं, म्हणजे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 म्हणजे क्लास 1 पोस्टवर. त्यानंतर पुढे 7 वर्षात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून प्रमोशन होतं, कार्यकारी अभियंता म्हणजे पूर्ण विभागाचं एक मुख्य हे कार्यकारी अभियंता पोस्ट असते. मग असे पदोन्नती
0: ह्याच्यामध्ये परीक्षा देता येत नाही डिपार्टमेंट
3: म्हणजे प्रोबेशन पिरियड सध्या आता 2 वर्ष असतो याचा, त्यामध्ये प्रोफेशनल एक्झाम पण दर 2-3 वर्षांनी घेत असत, एक्झाम देतात येत आम्हाला, एक्झाम देऊन आम्हाला पदोन्नती मिळत असते. मग सध्या आपण असंच आमचं आता सध्या आम्ही या पोस्टवर आहेत, पण आता याच जलसंपदाची पुढे अजून एक जाहिरात प्रस्तावित आहे कनिष्ठ अभियंता पदाची क्लास 2 नॉन गेजेटची जवळपास 890 जागेची. मग त्याचा सध्या आमचा अभ्यास कंटिन्यू सुरू आहे त्यासाठी. ते झालं की मग आयुष्याचे आमचे 7 वर्ष वाचतील आता जर ह्यात सिलेक्शन झालं तर.
0: बरोबर आहे ना. तर आता वसिक आणि सोमेश तुम्हाला दोघांना पण हा प्रश्न आहे की खरं तर आतापर्यंत तुमची ही सगळी जर्नी पाहिली, तर तुम्ही असं काय सांगू शकता की मैत्रीच्या दृष्टिकोनातून, पण दोन्ही गोष्टींना पाहिजे की मैत्रीच्या दृष्टिकोनातून सुद्धा मैत्री कशी असायला पाहिजे आजच्या सगळ्या परसेप्शननुसार, आजच्या दृष्टिकोनातून, आणि त्या मैत्रीचं आपण चांगलं पॉझिटिव्ह मार्गानं कशा पद्धतीनं आपण, म्हणजे जसं तुम्ही दोघांनी अभ्यास केला हे, तर ते कसं करू शकतो, म्हणजे येणाऱ्या सर्व स्टुडंटना लक्षात येईल की मैत्री अशा पद्धतीनं होऊ शकते की एकमेकांच्या सहकार्यानं आपण इच्छित ध्येय जे आहे ते मिळवू शकतो ते, आणि तुम्हाला असे काय गोष्टी होत्या की ज्या मोटिवेट करत राहिल्या, म्हणजे सगळं एवढं सोपं सोपं झालं का अप अँड डाऊन येत राहिले काय राहिलं नेमकं असं ते एक सांगा दोघं.
3: सर पहिले प्रश्नाचं प्रथम उत्तर देतो. प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोण एक जवळचा एक मित्र असतो किंवा मैत्री आपली कंटिन्यू होत असते, राहत असते, म्हणजे शेवटपर्यंत की एक फॅमिली पण असते पण एक सपोर्टिव्ह एक जवळपास मित्र जो असतो तो म्हणजे कसा असावा किंवा काय असावा, म्हणजे एक जवळचं उदाहरण म्हणलं तर आता वसिकच आहे माझ्यासाठी. तर आम्ही 11-12 पासून सोबत आहेत, आम्हाला मान्य कॉलेजमध्ये पण सोबत होतो, पण आम्हाला त्यावेळेस कधीच वाटलं नव्हतं की आम्ही एका डिपार्टमेंटमध्ये जवळच धाराशिवमध्येच लागू असं, म्हणजे आम्हाला दोघाला पण कधीच वाटलं नव्हतं किंवा आमच्या घरच्यांना वाटलं नव्हतं. पण एक आमची मैत्रिणी अशी होती, मैत्री जी आमची अशी होती की जवळपास आम्ही हैदराबादला सोबत होतो क्लासला गेटच्या, नंतर पुण्यात सोबत होतो, कोविड आला तो तेव्हा आम्ही स्टडीरूममध्ये सोबतच होतो अभ्यास करत असताना. म्हणजे आमची 11-12 पासून जी कंटिन्यू मैत्री आहे ती आता जवळपास गव्हर्नमेंट एक्झाम पासून ते क्लिअर होण्यापर्यंत, आता गव्हर्नमेंट जॉब मिळण्यापर्यंत जी सोबत आहे ते आता कंटिन्यू पुढे राहील.
0: अच्छा, फॅमिलीमध्ये कोण असतात, काय काय करतात घरचे? आता त्यांचे तर वडील होते पण ते इंजिनियर होते असं सांगितलं.
3: माझे सर वडील BSNL मध्ये टेक्निशियन म्हणून होते जॉबला. ते मागच्या 2021 साली रिटायर झालेले. आई गृहिणीच आहे आणि माझी छोटी बहीण आपल्या तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला होती, सिव्हिलच, तिचं पण सिव्हिलच होतं. म्हणजे माझ्यामुळे पण तिला जवळपास सिव्हिल घरचे घे म्हणले ते. मग तिला सध्या तिनं कनिष्ठ अभियंता म्हणून तुळजापूरला आपल्या इथं गव्हर्नमेंटमध्ये लागले, तिथे पण सिलेक्शन झाले. त्यात येऊन गेली पाठीमागे, मी आता आलेलं याच्यासोबत. मी पण येणार होतो कॉलेजला, थोडा उशीर झाला मला. ती येऊन गेली कॉलेजला, तिनं तिचं पण कनिष्ठ अभियंतामध्ये बांधकाममध्ये सिलेक्शन झालं तुळजापूर.
0: अरे वा, अरे वा. ते अस्मिता मेंढे,
3: अस्मिता मेंढे आणि ते दोघी सोबत असतात ते.
0: अच्छा, हा.
3: ती सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहे अस्मिता मेंढे आमच्यासोबत. आणि माझी बहीण तिचे वरच्या पोस्टला कनिष्ठ अभियंता म्हणून.
0: अच्छा अच्छा अच्छा. त्यांचा इंटरव्ह्यू करायचा राहिला मग. तर वसिक, मला पण तुला हाच प्रश्न विचारायचं की आयुष्यामध्ये असे किती चढ उतार आले आणि काय गोष्टी अशा होत्या की ज्या तुम्हाला मोटिवेट करत राहिल्या?
2: सर कसं आहे, कॉलेज लाईफ संपुस्तर म्हणजे इंजिनिअरिंग होस्तर तेवढं काय वाटत नाही आपल्याला. म्हणजे एक रिलॅक्स चालू असतंय. म्हणजे डिग्रीला आलो तर काय, सेमिस्टर आहे, एक्झाम द्या, पास व्हा, पुढे जावा, पास व्हा. खरा प्रश्न आहे तो डिग्री झाल्यावर करायचं का? पण डिग्रीमध्येच आमचं मॅक्झिमम फायनल होतं की आपल्याला गव्हर्नमेंट जॉबची प्रिपरेशन करायची आहे म्हणून. तर त्या हिशोबानंच आम्ही हैदराबादला क्लास वगैरे लावला. मग तिथून आमचा काय म्हणून खडतर प्रवास खरा चालू झाला. हैदराबाद मध्ये जाऊन दुसऱ्या स्टेट मध्ये जाऊन हे राहणं,
0: जॉब संपल्या, आपला डिग्री संपल्यानंतर सुद्धा 6 वर्ष घरच्यांवर अवलंबून राहणं,
2: हो, ते खूप आम्हाला आतून, आमच्या घरच्यांनी कधी प्रेशर टाकलं नाही पण ते आतून आम्हाला खूप टोचत होत. कारण आमच्या सोबतचे दुसरे मुलं वगैरे जॉब करत होते, ते इंडिपेंडंट होते, त्यामुळे आम्हाला ती टोचत होतं की अरे यार आपण अजून पण पॅरेंट्सवर डिपेंड आहोत. पॅरेंट्सचा असा काय आम्हाला कधी हे नव्हता की प्रेशर कधी दिलं नाही, पण आम्हाला मनात थोडं टोचत होतं की आपण आपल्याला जॉब नाही म्हणून. ती तिथून खरी आमची हैदराबाद पासून खरी आमची जर्नी चालू झाली. तिथं म्हणजे इव्हन आम्हाला जेवणापासून प्रॉब्लेम यायचे, दुसरं स्टेट खायला तिथं राईस चपाती भेटायची नाही. तिथं खूप आम्ही प्रॉब्लेम फेस केले. आम्ही आपले तेरणाचे जवळपास 6 जण होतो, रूममेटच होतो आम्ही, सोबतच बीला सोबतच होतो. तर आम्ही 6 जण मिळून गेलो होतो तिथं क्लास करायला.
0: मग अशा अप अँड डाऊन्स मध्ये मोटिवेट काय करायचं नेमकं? म्हणजे कुठली अशी गोष्ट तुम्हाला असं प्रेरणा द्यायची की नाही आपल्याला पुढे जायलाच पाहिजे म्हणून?
2: माझ्यासाठी माझी आई खूप प्रेरणा द्यायची मला. माझी म्हणजे मला आपण खूपदा त्रास वाटायचं की यार बस करायचं, आता सोडून देऊ, कारण आपल्याला प्रायव्हेट जॉब पण भेटू शकतो काय. पण माझी आई नेहमी मला मोटिवेट करायची. माझी आई म्हणायची तू करू शकतोस. तर माझ्या आईचा खूप मोठा रोल आहे ह्याच्यात.
0: बर बर. आणि म्हणजे आता मी सोमेशला पण हा प्रश्न विचारणार, कधी असं चित्रपट पाहणं, गाणे ऐकणं असा विषय?
2: हा व्हायचा ना सर, डिग्रीमध्ये तर भरपूर व्हायचा. डिग्रीमध्ये तर आम्ही कसं सोबतच असायचो आणि आमचं घर बी खूप लांब नाही, सोबतच येणं जाणं, मुव्हीजला जाणं, गप्पा टप्पा करणे.
0: जर समजा कधी तुमच्या दोघांना पण डिप्रेशन वाटलं असतं तर दोघं जण मिळून एखादं कुठलं गाणं ऐकायचं का?
2: गाणं तर नाही सर, पण आम्ही कसं होतं, आमचं खरा डिप्रेशनचा पिरियड होता सर कोविडचा. तर त्यावेळी आम्ही एकमेकाला भेटू शकत नव्हतो कोविडमुळं. तर आम्ही सर फोनवर अर्धा पाऊण तास डिस्कस करत बसायचो, फक्त फोनवर आमचं डिस्कशन चालायचं. आता पुढे कसं काय, कोणती ऍड येणार आहे का,
0: गेली ती मैत्रीण इकडे,
2: त्या बाबतीत तर नाही, पण आमच्या फ्युचर बाबतीत तरी आमचं खूप हे होतं की बाबा आता पुढची ऍड कोणती येणार आहे, आपली स्ट्रॅटेजी काय असावी.
0: यासाठी त्याचं असं डिस्ट्रक्शन होतं कधी, आपल्याला कोण एक चांगली मैत्रीण नाहीये असं नाहीये त्याचं?
2: नाही सर तसं तर नव्हतं.
0: सोमेशचं पण होतं का?
2: नाही ना सोमेश
0: का असं दोघा मित्रांनी म्हणून ठरवलं असं?
3: नाही सर, कसं आहे डिस्ट्रॅक्शनच्या गोष्टी म्हणा, कसं आहे स्पर्धा परीक्षा जर एकदा करायचा निर्णय घेतला तर स्पर्धा परीक्षा हा म्हणजे हा अशी गोष्ट आहे की एकतर माणसाला टॉपला पोहोचू शकते नाहीतर बुडवू पण शकते. आपल्या त्या पिरियडमध्ये आपण ते कसं गोष्टी मॅनेज करू शकतो या गोष्टीवर मॅनेज. मग आपण आता सोशल मीडिया असा कोणत्या पण गोष्टी डिस्ट्रॅक्शन महत्त्वाचं असतात, मूवीज म्हणा बघायला त्यांनी, पण त्या गोष्टी आम्ही म्हणजे अभ्यासामुळे समजतच केल्या. म्हणजे पिक्चरला पण जात होतो किंवा क्रिकेट खेळायला जातो, सोबत गप्पा मारायला स्टेडियमवर आम्ही तास तास बसत होतो किंवा फोनवर गप्पा मारणे आमची चालत होते गोष्टी, पण अभ्यासाचा वेळ सोडून असे नाही, अभ्यास सोबत कंटिन्यू करत.
0: मग असं असं गाणं कुठलं होतं की जे तुम्हाला मोटिवेट करत राहिलं?
3: नाही गाणे तर सर भरपूर आवडत होते कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये नंतर गाणे सर मला म्हणजे आवडतात कंटिन्यू गाणे.
0: तर तुम्ही दोघ जण पण आता म्हणतायत की खूप गप्पा मारायच्या, मैत्रीमध्ये तर गप्पाच विषय असतो समजा आजकाल किती जरी सोशल मीडिया, पण खरी मैत्री असेल तर ते असं गप्पामध्येच खरी तर येते, रादर द्यान की तुम्ही सोशल मीडियावर इमेज पाठवता का काय पाठवतायत ते, त्याच्याऐवजी संवादामधून खूप चांगली मैत्री फुलते. तर असं कुठलं गाणं आहे की जे तुमच्या दोघ दोघांच्या मैत्रीला पण डिस्क्राईब करेल किंवा तुमच्या या जर्नीला डिस्क्राईब करेल किंवा तुम्हाला मोटिवेट पण करत राहील असं काय आहे किंवा तुम्ही दोघं जण एकमेकांना समोर भेटला समजा आता तर दररोजच भेटताय समजा पण असा एकदम समोर आलात की असं कुठलं डोक्यामध्ये गाणं चालतं
3: असं गाण्याचं वगैरे असं सांगता येणार नाही पण
2: गाण्याचं तर असं काय नाही पण एकमेकाला भेटल्यावर एक नेहमी आम्हाला वेगळी ऊर्जा भेटायची की म्हणजे एक असं वाटायचं की यार आपण सोबत स्ट्रगल केलंय आपण आज सोबतच हे सर ते आमच्या एक कॉलेज लाईफमध्ये असताना एक सर स्टुडंट म्हणजे कॅन प्लग सॉंग आलता मला ती नेमकं आठवत नाही हां मग एक फ्रेंडशिपर्स होतात तू मेरी जिंदगी सवारी असं एक बट हां एक तसंच एक अनप्लग गाणं होतं म्हणजे असं हे नव्हतं म्हणजे असं एक प्रॉपर सॉंग असतो का नाही तसा नव्हता पण ते गाणं मी स्टुडंट म्हणजे इंजिनिअरिंगला असताना खूप ऐकायचो सगळेजण हां हां तेरे जैसा यार हां ते अनप्लग्ड व्हर्जन होता त्याचा
0: बरं तर जसं तुम्ही म्हणतायत की निश्चितच तुम्हाला एकमेकांच्या मैत्रीतून जी काही तुमची जर्नी फुलली तुम्ही एकाच ठिकाणी आता जॉबला पण लागलेला आहात गव्हर्नमेंटच्या तुमच्या घरचे सगळे आनंदी आहेत आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने डिस्क्राईब केलं की सोशल मीडियाचा किती वापर करायला पाहिजे सोमेश तू म्हटलं की ते आपल्यावर स्वतःवर नियंत्रण पाहिजे वसिक तू म्हटला की वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं तर वडील त्याच डिपार्टमेंटला होते आज तू त्याच डिपार्टमेंटला जातोयस आणि कुठं तर त्या डिपार्टमेंटला वाटत असणार आहे की यार एक आपल्याकडे चांगला इंजिनियर होता त्याची जागा भरून काढण्यासाठी त्यांचा मुलगा आलेला आहे तर एकूणच ही सगळी जर्नी पाहिली तर खूप आनंद वाटतो आणि तुमच्या दोघांच्या जर्नीला शुभेच्छा आणि मी असं म्हणतो की तुम्ही दोघंजण पण दोन चार महिन्याच्या का अंतरानं असणार पण पुढच्या 2 वर्षानंतर 5 वर्षानंतर 7 वर्षानंतर इरिगेशन डिपार्टमेंटचे चीफ इंजिनियर वसिक पिरजादे आणि सोमेश गाटे हे आमच्यासमोर यावेत आणि रेडिओ तेरणाला येऊन चीफ इंजिनियर म्हणून तुमच्यासोबत एक 4-5 जण असे लोक असतील की जे तुमचा प्रोटोकॉल सांभाळून तुम्हाला इथं आणतील तर अशा पद्धतीच्या शुभेच्छा तुमच्या दोघांनाही मी रेडिओ तेरणाच्या वतीनं देतो आणि तुम्ही दोघंजण इथं आलात त्याबद्दल तुमच्या दोघांचे धन्यवाद
2: थँक्यू सर
0: आणि हे दोघंजण होते सोमेश तानाजी गाठे जो धाराशिवचाच होता 2018 पी सिव्हिल ब्रँचमधून पासआउट झालेला आहे तर वसिक तौफिक पिरजादे हा सुद्धा 2018 दोघंजण क्लासमेट आहेत आणि दोघांनाही इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव इथे याच वर्षी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ते रुजू झालेले आहेत परत एकदा दोघांचं अभिनंदन आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज श्रोतेव रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा फॉलो करा तसंच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900 9970500900 ऐकत राहा आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00. प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM, BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव. मोबाईल 94219 78078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर. तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78. 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना। इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा, असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर। संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। मोबाईल 94219 78 078। प्राध्यापक निंबाळकर सर। मोबाईल 90 96 52 88 83। प्राध्यापक जाधव सर। मोबाईल 86 98 65 20 65। जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा। चला निरोगी धाराशिव घडवूया। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव। वेळ 9 वाजल्यापासून। गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा। आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा। चला निरोगी धाराशिव घडवूया। दिनांक 22 जुलै 9 वाजता। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव। उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM।
2: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीविषयक विविध बाबी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो। नवीन लागवडी असतील, नवीन तंत्रज्ञान असेल, या संदर्भात सुद्धा माहिती आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून घेत आहोत। आणि आजचा जो विषय आपण निवडलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने सांगायचं झालं तर थोडासा धाडसी प्रयोग करण्याची जर शेतकरी बांधवांची इच्छा असेल तर हा प्रयोग करण्यास हरकत नाही आणि एक भविष्यकालीन गुंतवणूक म्हणून देखील आपण या लागवडीकडे वळू शकता। मी आज आपल्याला माहिती करून देणार आहे ती आहे चंदन लागवडीच्या विषयी। या लागवडीच्या संदर्भात अनेक समज, गैरसमज आपल्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये असतील तर ते दूर करणं गरजेचं आहे, कारण 2017 सालापासून आपल्याला चंदन लागवड करता येऊ शकते। तेही आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये त्याचा आपण उपयोग करू शकतो आणि चंदन लागवड करू शकतो। तर ही कसे असणार आहे चंदन लागवड, त्याचे फायदे कसे असणार आहेत, या संदर्भात आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अधिक माहिती करून घेणार आहोत। मंडळी चंदन हा सदाहरित वृक्ष असून त्याच्या फांद्या सडपातळ सरळ अथवा वाकड्या असतात. याची उंची साधारणपणे 12 ते 15 मीटर असून याचा घेर 2 ते 2.5 मीटरपर्यंत असतो. याची पाने सदाहरित अंडाकार टोकदार समोरासमोर व देठाकडे निमुळते असतात. खोड लहान कमी जाडीचे असते तेव्हा मऊ असते, परंतु जसजसे झाड मोठे होते त्याची साल खरभरीत उभ्या चिरा असलेली बनत जाते. याचे लाकूड कठीण सूक्ष्म दाणेदार कणांनी बनलेले तेलयुक्त असते. लाकडाचा बाहेरील भाग सफेद आणि सुगंधहीन असतो, तर आतील गाभा पिवळसर ते तपकिरी असून तो अतिशय सुगंधी असतो. यामध्ये तेलाचे प्रमाण 1 ते 6% इतकं असतं. चंदनाचे मूळ हे सुरुवातीस बऱ्यापैकी लांब नाजूक आणि लवचिक असते. बाजूकडील मुळे संख्येने भरपूर तंतुमय नाजूक आणि मुख्य मुळाच्या खाली पसरलेले असतात. सुरुवातीस मुळावर गाठी असतात, त्याने त्याचे परालंबित्व दिसून येते. चंदनाचे बी एकदल प्रकारातील असून रंग पिवळसर गुलाबी तपकिरी गर्द तपकिरी काळपट असतो. फळाचा वरचा भाग लुसलुशीत घरयुक्त असून तो काढल्यानंतर बी मिळते. बियापासून नंतर आपण रोपं तयार करू शकतो. आता याच्यामध्ये सुरुवातीस बघणार आहोत रोपं तयार करण्याच्या संदर्भात. लहान रोपे अतिसूर्यप्रकाशात उष्णतेमुळे किंवा कमी पाण्यामुळे सुकू शकतात. सावली आणि पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. ताजे बियाणे 2 महिन्यांपर्यंत सुप्तावस्थेत असते, त्यामुळे त्यावर पाणी अथवा हवेची प्रक्रिया होऊ शकत नाही. यासाठी जर्मिनेटर 50 मिली, प्रिझम 50 मिली, 1 लिटर पाणी या प्रमाणातील द्रावणात बी रात्रभर भिजत ठेवून त्याची सुप्त अवस्था नष्ट होऊ शकते. 1 ते 1.5 महिन्यात हे बीज अंकुरताना दिसतात. एरवी 3 महिन्यांपर्यंत देखील अंकुरलेले दिसत नाहीत. 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंतच्या झाडावरील बियांपासून आपणास रोपं तयार करता येऊ शकतात आणि त्याच्यामुळे उगवण क्षमतेत कोणताही फरक दिसून येत नाही. आता लागवड पद्धतीच्या संदर्भात मंडळी आपण बघणार आहोत. गादी वाफे 2 प्रकारचे असतात. ज्या भागात जास्त पाऊस पडतो तिथे उंच गादी वाफे, तर ज्या भागात जमिनीला समांतर वाफे खणून बनवले जातात तिथं पाऊस कमी असेल तर. साधारणपणे वाफे 10 मीटर बाय 1 मीटर आकाराचे करून 15 सेंटीमीटर उंची ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये लाल माती व चाळलेली माती यांचं प्रमाण 2:1 घेऊन वाफं बनवणं गरजेचं आहे. अशा वाफ्यात प्रक्रिया केलेले 4 किलो बी पसरून घेऊन त्यावर 2 सेंटीमीटर जाळीचा वाळूचा थर देऊन त्यावर वाळलेले गवताचे आच्छादन करावे. वाफ्यास रोज झारीने अथवा स्प्रिंकलरने पाणी देणं गरजेचं आहे. वाफ्यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीची किंवा शेडची व्यवस्था करणं गरजेचं आहे. बी उगवल्यानंतर गवताचे आच्छादन अलगद काढून टाक. बी गादी वाफ्यावर पेरल्यानंतर 25 ते 30 दिवसात रोपे उगण्यास सुरुवात होते. रोपे लगेच पिशवीत लावावीत, अशी रोपे लवकर रुजतात. रोपांवर 15 दिवस ते 1 महिन्याच्या अंतराने सप्तामृत 250 मिली 100 लिटर पाण्यातून फवारावे, म्हणजेच रोपांची निरोगी आणि जोमाने वाढ होऊ शकते. साधारणपणे 6 ते 8 आठवड्यानंतर रोपांची सावली काढून टाकावी. या रोपांच्या पिशव्या अधूनमधून फिरवत राहाव्यात, जेणेकरून मुळे जमिनीवर रुजणार नाहीत. 6 ते 8 महिन्यांमध्ये रोपे 25 ते 30 सेंटीमीटर उंचीची तपकिरी रंगाची खोड झालेली लागवडी योग्य उपलब्ध होतात. 1 किलो बियाण्यांपासून सर्वसाधारणपणे 2000 रोपं तयार होऊ शकतात. मान्सून पावसाची सुरुवात होताच जून जुलै किंवा ऑगस्टमध्ये या रोपांची लागवड करता येते. याकरिता आपल्याकडे योग्य प्रकारची रोपं असणं आवश्यक आहे. एक पाऊस झाल्यानंतर जमिनीत ओल असताना रोपांची लागवड करावी. शेजारच्या खड्ड्यामध्ये यजमान वृक्षाच्या रोपांची लागवड करावी.

0: यजमान रूपे कालांतराने मरतात आणि चंदन त्यांच्या जवळ असल्याने इतर दीर्घायुषी यजमान वृक्षांच्या मुळांपासून आपले आवश्यक ते अन्न ते शोषण करू शकतात. आता हे सांगण्याचा अर्थ असा होतो की चंदन हा अर्धपरजीवी वृक्ष आहे. याला संस्कृत भाषेत शार्वलिक म्हणतात. शार्वलिक म्हणजे चोर. चंदन हे आपणास लागणारी सर्व खाद्यान्ने जीवनसत्वे स्वतःच्या मुळाद्वारे शोषून घेतात. त्याकरिता चंदनाची लागवड करताना त्याच्या शेजारी यजमान वृक्षाची लागवड करायला लागते. यजमान वृक्ष मध्यम आयुषी झाडे जसे हदगा, शेवरी, शेवगा, सुरू, निलगिरी, बांबू, ग्लिरिसिडिया, निरगुडी, बकुळ, बारतुंडी यांचा वापर आपण करू शकतो. यजमान वृक्षामध्ये फळझाडाचा जर विचार करायचा असेल तर यामध्ये सीताफळ, रामफळ, डाळिंब, आवळा, बोर आणि यजमान खुरटी झुडपे असेल त्याच्यामध्ये कणेर, रुई, घायपात, गुलतुरा, तरवड याची देखील आपण लागवड करू शकतो. आपल्याकडे कशा पद्धतीची लागवड रचना आपण केलेली आहे त्यानुसार हे वृक्ष आपण चंदन वृक्षाच्या बाजूला लावू शकतो. चंदन लागवड करत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये, चंदन व यजमान वृक्षाची लागवड करताना 2 ओळींमध्ये किमान 10 फूट जागा उपलब्ध होऊ शकते. या जागेत पहिली 4-5 वर्ष हरभरा, उडीद, मूग, भुईमूग अशी आंतरपिकं घेतल्यास लागवडीस पोषक वातावरण मिळून चंदनाची वाढ जोमदार होते. आंतरपीक घेताना जमीन नांगरणी वखरणी केली जाते. शेताला पाणी, खते दिली जातात. कडधान्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते, नत्राचे प्रमाण वाढते. या सर्वांचा लाभ हा चंदनवाढीस होत असतो. या पिकांबरोबरच औषधी वनस्पतीमध्ये सर्पगंधा, अश्वगंधा, सफेद मुसळी, शतावरी, कोरफड अशी पिकंसुद्धा आपण घेऊ शकतो. जमिनीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत, लाल, काळी, चिकणमाती ते वाळू मिश्रित लोहयुक्त उत्तम निचरा होणारी उत्तम उपजाऊ चिकणमाती, नदीकाठच्या निचऱ्याच्या पोटायुक्त जमिनी, चंदनाची वाढ या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. हवामानाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत, चंदनाचे झाड हे सर्वसाधारणपणे 600 ते 2000 मिलीमीटर पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात 12 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमानात चांगले वाढू शकते. साधारणपणे थंड हवा, मध्यम पर्जन्यमान, भरपूर सूर्यप्रकाश तसेच भरपूर काळ कोरडी हवा चंदनास उत्तम ठेवू शकते. पाणी वापराच्या संदर्भात बघूयात, चंदनाच्या झाडाला प्रतिवर्षी ठिबकने 2 ते 3 पाणी देणं गरजेचं आहे. दुसऱ्या तिसऱ्या वर्षी 2 वेळा पाणी ठिबकणं द्यावं. 4थ्या वर्षापासून चंदनास नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये पाणी देण्याची गरज नसते. तसेच जानेवारी ते जून या काळात 1 आठवड्यातून पाणी देणं गरजेचं आहे. पावसाळ्यात पाऊस असल्यास पाण्याची आवश्यकता नसते, मात्र पावसाने ताण दिल्यास मात्र गरजेप्रमाणे महिन्यातून 2 वेळा तरी पाणी देणं गरजेचं आहे. तर मंडळी, ही झाली चंदनाच्या बाबतीत सर्वसाधारण माहिती. आणि चंदनाचं पीक जर आपल्याला पूर्णपणे घ्यावायचं असेल त्यासाठी मोठा कालावधी लागतो. 10 वर्षापर्यंत हे झाड पूर्ण उंचीचं वाढू शकतं. पण भविष्यकालीन गुंतवणूक जर आपल्याला करावायची असेल आणि चंदनाचं पीक पूर्णपणे वाढल्यास याला दरसुद्धा उत्तम मिळू शकतो. म्हणजे 1 किलोचा दर जर आपण काढला तर 20,000 पुढं 1 किलोचा दर असू शकतो. त्याच्यामुळं जर आपल्याला भविष्यकालीन एक चांगलं उत्पादन 1 एकरमधून घ्यायचं असेल, 2 एकरमधून घ्यायचं असेल किंवा माळरानावर जर हे उत्पादन घ्यायचं असेल तर चंदनाचं झाड हे आपल्याला, ज्या मराठी भाषेमध्ये म्हणतो की आपल्याला करोडपती निश्चितपणे बनवू शकतं. पण त्याच्यासाठी नियोजन करणं गरजेचं आहे. खूप अवघड असं नियोजन नसलं तरी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आंतरपिकं जर आपण त्याच्यामध्ये घेतली तर आपला वर्षाचा जो खर्च आहे तो देखील निघून जाऊ शकतो. त्यामुळं ही जी चंदन लागवड आहे त्याच्या संदर्भात आपण प्रकर्षानं विचार करणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडं खूप शेती असेल किंवा ज्यांच्याकडं माळरान जमिनीवर जागा उपलब्ध असेल अशा, किंवा बांधावरसुद्धा आपण चंदनाची लागवड उत्तम प्रकारे करू शकतो. तर या सर्व बाबी आहेत, त्या बाबींचा जर आपण सखोलपणे विचार केला तर चंदन आपणास निश्चितपणे करोडपती बनवू शकतं. अधिक माहितीसाठी आपण कृषी विभाग असेल वनाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधू शकता आणि अधिकची माहिती घेऊ शकता. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा आपण भेटणारच आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तिरण 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
3: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
2: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00. प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धारा

0: पीछे हुई थे।
1: 12वीं पास ना BCA, 12वीं साइंस पास ना BSc कंप्यूटर साइंस, BSc जनरल तसेस BCom BA, MSc कंप्यूटर साइंस, 11वीं आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
2: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
2: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71

0: MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव. मोबाईल 94219 78078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65. आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ETI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचंच. संपर्क प्राचार्य तेरणा ETI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव. मोबाईल 94219 78078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71
1: MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव मोबाईल 94 219 78 078 प्राध्यापक निंबाळकर सर मोबाईल 90 96 52 88 83 प्राध्यापक जाधव सर मोबाईल 86 98 65 20 65
2: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज सुरेल संगीत विविध घडामोडी शेती महिला युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज
3: नमस्कार श्रोते हो आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी तुमचा आपला आवाज RJ प्रसाद श्रोते हो हिंदी चित्रपट सृष्टीने बदलत्या काळासोबत अनेक चित्रपटातील बदलंसुद्धा पाहिली पण त्या बदलत्या वेळेसोबत निरंतर आपल्या सगळ्यांसोबत राहिलं ते मात्र त्या चित्रपटाचं संगीत आणि तसाच हिंदी चित्रसंगीतावर प्रेम करणारा रसिक वर्ग तेवढाच मोठा आहे आणि म्हणूनच आम्ही बनवला तो आमचा एक विशेष कार्यक्रम एक चित्रपट एक गुंजन श्रोते या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दरवेळी दर्जेदार चित्रपट त्या चित्रपटाच्या कथा आणि त्याचबरोबर त्या चित्रपटाचं संगीत तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आणि आज असाच एक आयकॉनिक चित्रपट म्हणजे 1995 साली प्रदर्शित झालेला सिनेमा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटाबद्दल जास्त माहिती देण्याची गरज नाहीये कारण या चित्रपटाने 1995 मध्ये प्रदर्शित झाल्यानंतरपासून ते आज तागायत प्रत्येक व्यक्तीला त्या कहाणीच्या त्या चित्रपटाच्या संगीताच्या प्रेमात पडले भुरळ पडले आणि म्हणूनच एक चित्रपट एक गुंजनमध्ये आनंद घेऊया यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील सदाबहार गीतांचा

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी तुमचा आपला आवाज आरजे प्रसाद। श्रोते हो, आपण ऐकत आहोत एक चित्रपट एक गुंजन हा आमचा कार्यक्रम आणि आजचा चित्रपट आहे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे। 1995 मध्ये प्रदर्शित झालेला दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा चित्रपट खरं तर त्याच्या कथेसाठी खूप लक्षात ठेवला गेला। एका वेगळ्या पद्धतीची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि या चित्रपटात सुद्धा एक्स फॅक्टर होता तो म्हणजे यश चोप्रा यांचं दिग्दर्शन। या चित्रपटाची कथा राज आणि सिमरन या दोन पात्रांच्या अवतीभोवती फिरणारी कथा होती। राज आणि सिमरन हे दोघंही एका ट्रीप दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडतात। ट्रीपच्या शेवटी शेवटी त्यांना ही गोष्ट कळते की आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत आणि जेव्हा ते एकमेकांपासून दूर जातात तेव्हा त्यांना पूर्णपणे खात्री होतं की हो आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत। पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो कारण सिमरन हिच्या वडिलांनी तिचं लग्न ठरवलेलं असतं भारतामध्ये, जे कळतं राजला आणि राज तडकाफडकी भारतात निघून येतो। इकडे येऊन सिमरनच्याच घरात जाऊन राहतो आणि आई वडिलांचं मन जिंकून घेतो। आणि चित्रपटाच्या शेवटाकडे जात असताना चित्रपटाच्या शेवटाकडे जाताना या चित्रपटाचे अनेक पैलू आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर या चित्रपटातील जे आयकॉनिक सॉन्ग होतं तुझे देखा तो ये जाना सनम या गाण्याने आजही प्रत्येक प्रेमयुगलाला तेवढ्याच प्रेमात पाडून ठेवलं। आणि त्यामुळे श्रोते हो आनंद घेऊया दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील सुमधूर गीतांचा।

श्रोतेव आपण ऐकत आहोत एक चित्रपट एक गुंजन हा आमचा कार्यक्रम आणि आजचा चित्रपट आहे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे। आनंद घेऊया दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील सुमधुर गीतांचा।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय रेडिओ देना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी तुमचा आपला आवाज आर जे प्रसाद। श्रोते हो, आपण ऐकत आहोत एक चित्रपट एक गुंजन हा आमचा कार्यक्रम आणि आजचा चित्रपट आहे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे। दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटाचा अजून एक विशेष भाग म्हणजे या चित्रपटाचं संगीत होय। या चित्रपटातील संगीताने सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंच, पण एक वेगळी छाप प्रत्येक रसिकाच्या मनावर पडली। या चित्रपटातील सदाबहार गीतं गायली मनप्रीत कौर, पमेला चोप्रा, लता मंगेशकर, आशा भोसले, अभिजीत भट्टाचार्य, कुमार शानू आणि उदित नारायण या मातब्बर कलाकारांनी। तर श्रोते हो, आनंद घेऊया दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील सुमधूर गीतांचा।

श्रोते आपण ऐकत आहोत एक चित्रपट एक गुंजन हा आमचा कार्यक्रम आणि आजचा चित्रपट आहे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे। आनंद घेऊया दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील सुमधुर गीतांचा।

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात आमचा विशेष कार्यक्रम एक चित्रपट एक गुंजन, आणि आजचा चित्रपट होता दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे। अपेक्षा करतो एक चित्रपट एक गुंजनचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल। आपण परत एकदा भेटणारच आहोत नवीन चित्रपटासोबत, त्या चित्रपटाच्या कथेसोबत आणि त्या चित्रपटाच्या संगीतासोबत। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: चला निरोगी धाराशिव घडवूया। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव। वेळ सकाळी 9 वाजल्यापासून। गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा। आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा। चला निरोगी धाराशिव घडवूया। दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव। उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे।
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
2: आता यश तुमचंच। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती। पुन्हा हजर झाली आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बिग स्टार शो। श्रोते हो, भरपूर अशा प्रतिक्रिया या आपल्या बिग स्टार शोला येतात आणि तुम्ही भरभरून असा प्रतिसाद देखील देत आहात की कार्यक्रम खूप छान होतोय, आपल्या श्रोत्यांना हा कार्यक्रम खूप आवडतोय, त्यामुळे हा कार्यक्रम असाच बहरत राहणार आहे। चला तर आज आजच्या आपल्या बिग स्टार शोमधून आपण अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्याला केवळ आणि केवळ फक्त आनंदच दिलाय। श्रोते हो, हिंदी सिनेमानं एकापेक्षा एक अफलातून व्यक्तिमत्वाशी आपली ओळख करून दिली आणि ही माणसं आपल्यासाठी एक वेगळीच अनुभूती देऊन जातात। जरी आपण सिनेमामधील पात्र पडद्यावर पाहत असलो तरी त्या पात्राची निर्मिती आणि संकल्पना निर्माण करणारी माणसं ही तितकीच मिश्किल असतात, हरहुन्नरी असतात। हिंदी सिनेमातील गाणीही त्याला अपवत नाहीत, त्याच गाण्यातील शब्द आपल्यावरही तितकीच मोहिनी घालतात आणि वेगळाच आनंद निर्माण करतात। असाच एक आनंददायी प्रवास आपण अनुभवणार आहोत। एक सदाबहार आनंद देणाऱ्या आणि आपल्या अवीट अशा लिखाणानं हा आनंद जनाजनात पोहोचवणारे महान गीतकार आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास, तर हा प्रवास खरंच आपल्यासाठी आनंददायी आणि ऊर्जादायी असणार आहे। तर आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून जाणून घेऊयात आपण आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास। सुरुवात करूया आजच्या आपल्या बिग स्टार शोला।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शोच्या माध्यमातून आपण आनंद बक्षी म्हणजेच आनंद देणाऱ्या आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास जाणून घेत आहोत. आनंद बक्षी यांना लहानपणापासूनच कविता लिहिण्याचा छंद होता. सुरुवातीच्या काळात आनंद बक्षी हे भारतीय नौसेनेमध्ये भरती झाले, परंतु या ठिकाणी अत्यंत कमी वेळ त्यांना भेटत होता. तरीही सेनेच्या कार्यक्रमात ते आपल्या कविता आणि गीत सादर करीत. त्यांनी अनेक वर्ष नौसेनेमध्ये सेवा केली आणि त्यानंतर मुंबई फिल्म जगतामध्ये त्यांनी आपली गाणी देण्यासाठी प्रयत्न केला.

वेलकम बॅक आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण आनंददायी अशी गीता ऐकतोय म्हणजेच आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय. यानंतर त्यांनी गायक होण्याच्या इच्छेने मुंबई गाठली आणि 1958 मध्ये भला आदमी या भगवान दादांच्या चित्रपटात गीतं लिहिण्याची संधी त्यांना मिळाली. परंतु खरी ओळख त्यांना मिळाली 1962 साली मेहंदी लगी मेरे हातो मे या चित्रपटाने. त्यानंतर ते पुन्हा प्रसिद्धीत आले ते 1965 सालच्या जब जब फूल खिले या चित्रपटातील गीतांनी. त्याच वर्षी हिमालय की गोद में या चित्रपटातील चांद से महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था हे गीत प्रचंड गाजलं आणि त्यानंतर 1967 मध्ये त्यांचं आणखीन एक सदाबहार गीत आलं ते होत सावन का महिना पवन करे सोर नाही शोर. आणि या गीतानं सर्व रसिक मंडळींच्या मनावर सोर केला आणि आनंद बक्षी एक यशस्वी गीतकार म्हणून पुढे आले.

हाय हाय हाय।

आरजे प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि श्रोत्यांना सांगेन, जे श्रोते आत्ता आपला लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत असतील त्यांनी मला 9970509 वरती सांगायचं आहे त्यांना कार्यक्रम कसा वाटतोय ते. तर मंडळी, यानंतर आणखीन एक सदाबहार चित्रपट आनंद बक्षी यांच्या वाट्याला आला. तो चित्रपट होता 1969 साली बहुचर्चित असलेला चित्रपट आराधना. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, या गीतानं किशोर कुमार आणि आर डी बर्मन हे नवीन समीकरण निर्माण झालं. त्याचबरोबर राजेश खन्ना यांचं स्टार्डमही उदयास आलं. एकूणच हिंदी सिनेमाला एक वलय या सर्वांनी मिळवून दिलं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहे तुमच्यासोबत. आज आपण विक्सर शो मधून आनंद बक्षी यांची गीतं तर ऐकतोय आणि त्यांचा जीवन प्रवास देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मंडळी, आनंद बक्षी हे केवळ एक गीतकार एवढीच ओळख असलेले गीतकार नव्हते, तर गीताला एक नवीन पार्श्वभूमी आनंद बक्षी यांनी दिली. आनंद बक्षी यांना संगीतकार SD बर्मन यांच्याकडून एक सल्ला दिला होता, यामध्ये कहाणी में गाना है अशाच बाबींना तंतोतंत आनंद बक्षी लागू पडायचे. त्यांच्या एकाच शब्दात कथानक फुलायचं याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे जब जब फूल खिले या चित्रपटातील घ्यावं लागेल. गाण्यात एक ता गुल एक ती बुलबुल याच माध्यमातून कथानक पुढे सरकत जातं आणि दिग्दर्शक आणि कथाकाराला नवीन काही सांगण्याची गरज पडत नाही.

0: बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेतोय आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास. आनंद बक्षी यांच्या गीतरचना या सर्वार्थानं आपल्याला त्यांच्या भाववंदनात जोडून घेतात. आनंद बक्षींनी ज्या खूबीनं जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकान हे लिहिलं त्याच खूबीनं मैं शायर तो नहीं हे लिहिलं आणि त्याच खूबीनं मैं शायर बदनाम असंही लिहिलं. त्याचबरोबर आणखीन एका गीताचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल, ते होत एक दूजे के लिए या चित्रपटातील मेरे जीवन साथी प्यार किए जाए. या गीतामधून त्यांनी अनेक हिंदी सिनेमांच्या नावाचा वापर करून एक भन्नाट गाणं तयार केलं जे आपले प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाहीत.
1: ये क्या लिफ्ट बीच में क्यों रोक दी?
2: तुम्हारा साथ ज्यादा ज्यादा बहुत ज्यादा देर रहने के लिए.
1: ओह माय गॉड, मेरी तो हिंदी कविता की क्लास है.
2: हिंदी कविता है ना?
1: हाँ.
2: वो मैं तुमको टीच करता हूँ.
1: तुम और हिंदी कविता?
2: तुम समझता मैं हिंदी कविता नहीं जानता? मेरे जीवन साथी प्यार किए जा, जवानी दीवानी खूबसूरत जिद्दी पड़ोसन सत्यम शिवम सुंदरम बिन्हर.

आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही माझ्यासोबत आनंद घेताय बिग स्टार शोचा. आता जे श्रोते आपले लाईव्ह हा शो ऐकत असतील त्यांनी मला सांगायचं आहे 9970509 वरती आजचा बिग स्टार शो त्यांना कसा वाटतोय ते. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय आनंददायी अशी गीता ऐकतोय ज्यांची असे महान गीतकार म्हणजेच आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास. आनंद बक्षी यांच्या जादुई पेठऱ्यामधून अनेक अजरामर गीत जन्माला आली. यामध्ये चिंगारी कोई भडके आणि कुछ तो लोग कहेंगे या महानतम गीतांचा आविष्कार झाला. यामध्ये बरीचशी गीत आहेत परंतु या सर्वांमध्ये 16 बरस की या गीताचा विशेष उल्लेख करावा लागेल ज्या गीताने प्रेम बंधनाच्या सर्व सीमा तोडत एक अवीट असा आनंद प्रेक्षकांना दिला. आणि हे गीत गायलं लता दीदींनी.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शोच्या माध्यमातून आपण आनंद बक्षी म्हणजेच आनंद देणाऱ्या आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास जाणून घेत आहोत.

आनंद बक्षी म्हटलं की सहज ओठांवर येतील असे साधे आशय घन शब्द, मनाला भावणाऱ्या शब्दांची गुंफण ही आनंद बक्षी यांच्या गाण्यांचं खास वैशिष्ट्य। रसिकांच्या मनातले नेमके भाव आनंद बक्षी यांच्या गीतामधून नेमकेपणाने उतरायचे। मैत्री असो, प्रेम असो किंवा द्वेष किंवा मत्सर आणि वात्सल्य त्यांच्या शब्दातून अचूक उमटायचं। मग या सर्व सुंदर भावना गीतरूपानं रसिकांच्या मनावर रुंजी घालायच्या। त्यांचे शब्द हे कधीच रसिकांना अवजड किंवा काहीतरी आपण पुढचं गातोय किंवा ऐकतोय असं वाटत नसायचे।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शोच्या माध्यमातून आपण आनंद बक्षी म्हणजेच आनंद देणाऱ्या आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास जाणून घेत आहोत.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. असे सदाबहार कार्यक्रम ऐकण्यासाठी आपला रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ऍप वरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचा आहे. जे श्रोते आता हा लाईव्ह शो ऐकत असतील त्यांनी

त्याच बरोबर शीशा होया दिल हो, आणि ही तर केवळ काही गीत आहेत, अशी शेकडो गीत आनंद बक्षी आणि यल्पींनी निर्माण केली. अगदी खलनायक या चित्रपटापर्यंत ही जादू लोकांच्या डोक्यावर चढून बोलत राहिली.

बिगस्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिगस्टार शो मधून आपण जाणून घेतोय आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास। आनंद बक्षी यांचे आर डी बर्मन यांच्या सोबतही विशेष सूर जुळाले। यामध्ये अनेक दर्जेदार आणि सदाबहार चित्रपट या जोडीने दिले। यामध्ये कटी पतंग, अमर प्रेम, शोले, जुर्माना या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल। या पलीकडेही जाऊन बक्षींनी कल्याणजी आनंदजी, राजेश रोशन आणि जतीन ललित यांच्यासोबतही अजरामर गीतं बक्षींनी फिल्म इंडस्ट्रीला दिली आणि ते जुन्या आणि नवीन संगीतकारांची, गायकांची पहिली पसंती बनले।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शोच्या माध्यमातून आपण आनंद बक्षी म्हणजेच आनंद देणाऱ्या आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास जाणून घेत आहोत.

वेलकम बॅक. आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा, आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास. आणि जे श्रोते हा लाईव्ह शो ऐकत असतील त्यांनी मला 9970509 वरती कार्यक्रम कसा वाटतोय हे सांगायचं आहे. मंडळी, आनंद बक्षी यांची गीतं आणि त्यांचं एक आगळं वेगळं स्वरूप त्यांनी 1960 ते 2000 पर्यंत प्रेक्षकांना आपल्यात गुंतवून ठेवलं. अनेक प्रतिथयश निर्माते आणि दिग्दर्शकांची बक्षी हे पहिली पसंत असायचे. 1990 दशकात जसं गाणं आणि चित्रपट हिट करायचा असेल तर समीर आणि नदीम श्रवण यांचा उल्लेख होतो, तसाच उल्लेख 1960 पासून 2000 पर्यंत आनंद बक्षी आणि यल्पी यांचा व्हायचा. खरं तर या लोकांनी केवळ गीतच किंवा संगीतच नाही दिलं तर हे माध्यम जनसामान्यात रुजवलं असंही म्हणता येईल.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा, आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेतोय आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास। श्रोते हो, खरं तर एका एपिसोड मध्ये आनंद बक्षी यांची गीतं आपल्याला घेता येत नाहीयेत, पण आपण जी आपण लोकप्रिय केलेली गीतं आहेत, जी टॉप रेटेड अशी गीतं आहेत, अशी गीतं आपण देण्याचा प्रयत्न केलाय आजच्या आपल्या या कार्यक्रमातून। आणि जे श्रोते हा लाईव्ह कार्यक्रम ऐकत असतील त्यांनी मला 9970509 वरती कार्यक्रम कसा वाट हे सांगावं। आनंद बक्षी यांनी गीतांनी सजवलेली चित्रपटांची यादी खूप मोठी आहे, त्यासाठी किमान आपल्याला 12 तासांचा एपिसोड करावा लागेल। परंतु काही मोजकीच नावं घ्यायची झाली तर आराधना, राजा औरंग, दो रास्ते, रजिया सुलतान, आन मिलो सजना, दुश्मन, सरगम, कटी पतंग, अमर प्रेम, नसीब, लम्हे, एक दूजे के लिए, चांदनी, डर, खलनायक, गदर आणि मोहब्बते या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल। परंतु या पुढेही जाऊन 300 चित्रपटांसाठी 6000 अधिक गाणी बक्षींनी रेखाटली, त्यांना 40 वेळेस फिल्मफेअरचे नामांकन देखील मिळालं, 4 वेळा ते विजेतेही ठरले। परंतु सर्वसामान्यांचे शब्द गीतात रूपांतर करण्याची किमया ईश्वरांनी त्यांना दिली होती। त्यांचं हे महान कार्य हिंदी सिनेमालाही प्रगल्भ आणि त्यांची बीज दूरवर रोवून गेलं, त्यामुळेच आनंद बक्षी हे शब्दांच्या पलीकडले आणि हृदयाच्या अंतरंगात आहेत हे मात्र कोणीही नाकारणार नाही।

यही है साहिबान कहानी प्यार की। किसी ने जान ली, किसी ने जान

आजच्या बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबतीये. पुन्हा भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत. आजचे आपले बिग स्टार होते आनंद बक्षी. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970509 वरती. तर पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ 13 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाइल 94219 78078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाइल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाइल 86 98 65 20 65.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर. तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीता ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून, टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आता त्यांनी अशा पद्धतीचं एक यश कमवलेलं असतं की त्यांचं हे यश हे आपल्यासाठी प्रेरणादायक असतं। याच पद्धतीनं आज आपण जाणून घेणार आहोत प्रवास, त्यासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे सोमेश तानाजी गाटे आणि वसीक तौफिक पीरजादे याला। हे दोघं जण जे आहेत ते 2018 BE सिव्हिल या ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते पासआउट झालेले आहेत आणि सध्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सोमेश तानाजी गाठे यास ऑगस्ट 2024 इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव इथे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आणि वसीक पीरजादे यांना साधारणतः डिसेंबरमध्ये इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव याच ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ते रुजू झालेले आहेत। हे पद त्यांना मिळालेलं आहे आणि गव्हर्नमेंटचं पद आहे आणि या अर्थानं जर पाहिलं गेलं तर प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळावी असं एक प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, त्या पद्धतीनं त्यांना हे गव्हर्नमेंटचा जॉब भेटलेला आहे, परमनंट जॉब भेटलेला आहे आणि याच यशाविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तेव्हा सोमेश आणि वसीक, तुमच्या दोघांचं पण मी स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
2: थँक्यू सर।
3: धन्यवाद सर।
1: तर सर्वप्रथम तर वसीक तुझ्याकडे, कारण तुझ्या अगोदर सोमेश जो आहे तुझा मित्र तो ऑगस्टमध्ये लागलेला आहे, तर तुमच्या दोघांचंही रेडिओ तेरणा असेल, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असेल, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं अभिनंदन तुमच्या दोघांचं पण की तुम्ही म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये, कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की सरकारी नोकरी भेटली पाहिजे, तर आत्ता पहिल्यांदा तर तू आता रिसेंटली आहेस म्हणून तुला पहिल्यांदा हा प्रश्न विचारा आवडतो वसीक, की तुला ज्यावेळेस हे कळालं की तुझं सिलेक्शन झालेलं आहे ॲज अ सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट यापदी, ते पण गव्हर्नमेंट जॉब लावून, तर ते पहिली फिलिंग कशी होती त्याचा?
2: पहिली फिलिंग तर खूप आनंदी होती, कारण एवढे वर्ष जे कष्ट केले होते, 3-4 वर्ष जे आमचे कष्ट चालू होते त्या कष्टाचं फळ भेटलं कुठंतरी, हे जे खूप मोठा आनंद होता आम्हाला आणि आमच्यापेक्षा जास्त आनंद आमच्या घरच्यांना होता। हे माझ्यासाठी खूप आनंदाची क्षण होता, म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी दिवस पण असं मी म्हणू शकतो।
1: अच्छा वसीक, मग तुला हे कधी कळालं होतं की म्हणजे कुठला तो दिवस होता की ज्या दिवशी तुला कळालं की हे असं असं तुला जॉबचं अपॉर्च्युनिटी आहे, म्हणून ते कशा माध्यमातून मिळालं, म्हणजे फोनद्वारे, लेटरद्वारे, कसं मिळालं?
2: सर 4 December रोजी मला डिपार्टमेंटचा पर्सनल मेल आला, त्या मेलवर निकाल होता, त्या निकालाद्वारे मला कळालं की असं असं माझं सिलेक्शन झालेलं आहे म्हणून।
1: तर सोमेश तुझं काय फिलिंग होतं, कारण ऑलरेडी म्हणजे अजून एक सांगावं असं वाटतं की सोमेश आणि वसीक हे दोघं जण जे मित्र आहेत ते एकाच डिपार्टमेंटमध्ये जरी आता लागलेले असले तर त्यांची मैत्रीसुद्धा ही 11वी-12वीपासून सोबतच आहेत, म्हणजे ते 11वी-12वीला भोसले हायस्कूलला होते, त्यानंतर इंजिनिअरिंगला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाला सोबतच होते आणि 2-3 महिन्याच्या अंतरानं का असं आपण एकाच डिपार्टमेंटमध्ये एकाच पदावर हे दोघंजण मित्र जे आहेत ते आता रुजू झालेले, त्यामुळे निश्चितच ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची पण गोष्ट आहे। सोमेश तुझं पहिलं फिलिंग काय होतं सांग, ज्यावेळेस ऑगस्टमध्ये तुला हा जॉबची ऑफर भेटली त्यावेळेस?
3: सर्वप्रथम सर धन्यवाद आम्हाला बोलायची इथे संधी दिल्याबद्दल। सर मला मी थोडक्यात समरी सांगू इच्छितो, मागच्या वर्षी म्हणजे डिसेंबर 2023 आमची एक इरिगेशन डिपार्टमेंटची एक्झाम झाली होती सरळ सेवा, मग त्यानंतर मार्चमध्ये जवळपास मेरिट लिस्ट आली आणि 30 जूनच्या आसपास लोकसभेच्या निकालानंतर आमचे फायनल मेरिट लिस्ट लागली आणि त्यावेळेस कळालं की आपलं सिलेक्शन झालं होतं, ज्यावेळेस 30 वर्ष दोघांचं म्हणजे माझं झालं होतं आणि वेटिंगला आहे म्हणून असं कळालं होतं वसीकचं, आणि 30 ऑगस्टला जवळपास माझी जॉईनिंग डेट होती, 30 ऑगस्टला मी आपल्या इथे जॉईन झालो आणि सर म्हणजे 30 ऑगस्ट हा दिवस म्हणजे न विसरण्यासारखाच आहे माझ्यासाठी किंवा माझ्या फॅमिलीसाठी, जेव्हा असं कळालं तेव्हा म्हणजे कसं आहे म्हणजे आम्ही 3-4 वर्षापासून जे मेहनत घेत होतो त्यात कोविड आला. कोविडमध्ये 2 वर्ष आम्ही अभ्यास केला पण जवळपास म्हणावे तसे पेपर होत नव्हते किंवा पेपर आधी इलेक्शनच्या आधी जेव्हा ऍड निघाले त्यावेळेस समजा आम्ही अभ्यास चालूच होता कंटिन्यू. पण असं कधी ना कधी वाटत होतं की बाबा मनातून की सिलेक्शन होणारच आहे. मग आम्ही 4-5 वर्ष हे आयुष्यात म्हणजे खर्च केली आयुष्याचा महत्वाचा म्हणजे तरुणपणाचा हे होता वेळ. पण एकदा सिलेक्शन झालं त्यामुळे आता मग आम्हाला थोडं सध्या चांगली स्ट्रॉंग फिलिंग आली घरच्यांना पण आम्हाला पण केव्हा. मग आता त्यामुळे सध्या अजून पुढचं प्रिपरेशन चालूच आहे.
1: बरं, 2014 ज्यावेळेस तुम्ही इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाला ऍडमिशन घेतलं होतं त्यावेळेस तुमचा असा काही म्हणजे विषय होता का की पुढे जाऊन असं काही आपल्याला करायचं आहे किंवा असं जॉब भेटायचं आहे? काय विषय होता 4 वर्षाचा तुमचं इथला अकॅडमिक्स असताना काय विषय होता?
3: 11वी 12वीपासून सर मी आणि वसिक आम्ही दोघं म्हणजे ओळख झाली 11वीला. आमी 2 वर्ष मैत्रीण चांगली झाली. मग ज्यावेळेस इंजिनिअरिंग घ्यायचा विषय झाला होता त्यावेळेस आता आमचे मामा पण दोन इथंच होते. एक प्राध्यापक येशुडी म्हणून होते तेरणा इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटला आणि एक मामा अकाउंटंट म्हणून इथेच आहे सध्या. मग पण त्यांचा गायडन्स खूप म्हणजे महत्वाचं होतं त्यावेळेस की ते म्हणले होते पुण्यात किंवा कुठं पण प्रायव्हेट घेण्यापेक्षा जर इथं लागला नंबर तरी काय हरकत नाही, तू तुझ्या अभ्यासावरून तू पुढे यश प्राप्त करू शकतो. जे की आता माझे पण मित्र पुण्याचे आहेत किंवा काय काही का जण सिलेक्शन झालेलं आहे. मग मी इथं पण राहून सिलेक्शन केलंच आहे असं काय नाही की बाबा पुण्यात राहून प्रायव्हेटमध्ये सिलेक्शन झालं नाही. मग त्यावेळेस काय झालं असं नाही की सिव्हिलमधून मला ब्रांच घ्यायची होती की तेरणामधून कॉलेज करायचं असं हे कन्फर्म केलं होतं मी त्यावेळेस. पण मेकॅनिकल आणि सिव्हिल हे दोन असं ब्रांचेस टाकले होते त्यावेळेस. मग सिलेक्शन होताना माझं म्हणजे त्यावेळेस बीई सिव्हिल सिव्हिलला माझा नंबर लागला आणि तो पण टेबल्स म्हणून लागला होता. त्यावेळेस आम्हाला 6-7 हजार फीस होती अकॅडमिक फीस म्हणजे ट्युशन फी आम्हाला माफ होती त्यावेळेस. आमचे पर्सेंटेज 12वीला चांगले असल्यामुळे दोघांचे पण आम्ही दोघं पण सिव्हिल असताना टेबल्सून इथं नंबर लागला आमचा दोघांचा पण सिव्हिल आपल्या इथं.
1: सोमेशनं सांगितलं की तुम्ही 2014 इथं ऍडमिशन घेतल्यानंतर 4 वर्षाचा कसा विषय राहिला कारण कुठेतरी पुण्या मुंबईला जाणं अधिक खर्चात पडणं त्याच्याऐवजी इथल्या 4 वर्षामध्ये तुम्हाला जे आवश्यक होतं ते सगळं ज्ञान इथं मिळालं तुम्हाला?
2: हा भेटत होतं सर, काय प्रॉब्लेम नव्हते. आपले जिथला स्टाफ आहे ते खूप कॉपरेटिव्ह आहेत सर, म्हणजे पर्सनली लक्ष देत होते. असं मला तर असं पर्सनली वाटतं सर, जे मोठे कॉलेज आहेत तेवढे मोठे स्टुडंट असतात तेवढं म्हणजे स्टुडंटचं आणि टीचर्सचं तेवढं कनेक्शन असतं जेवढं इथल्या लोकलचे म्हणजे टीचर्सचं स्टुडंटचं कनेक्शन आहे. जसं की आमचे HOD सर आहेत पवार सर, ते आम्ही आज पास आउट होऊन 4-5 वर्ष झाले तरी ते नेहमी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, नेहमी गाईडन्स करत असतात इकडं जा विद्यार्थ्यां इकडे हे बघा ते बघा. तर एक अजून पर्यंत सरचा कॉलेजचा एक आमचा चांगला बॉन्ड आहे. सिलेक्शन होण्याच्या आधीपर्यंत होता आता पण आहे चांगला बॉन्ड.
1: बरं, तर तुमचा जो हा चांगला बॉन्ड सरांसोबत किंवा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयासोबत हा म्हणतात तसाच बॉन्ड तुमचा साधारणतः 11वीपासूनचा आहे. म्हणजे तुम्ही 2014 जर समजा इनिंगला ऍडमिशन घेतला असेल तर साधारणतः त्याच्या अगोदर 2012 तुम्ही एकत्र असणार आहे भोसले हायस्कूलला समजा. ती कशी जर्नी होती ती सांगा.
2: हा ती जर्नी पण खूप चांगली होती सर. त्या 11वीला आम्ही हा वेगळ्या शाळेत होता 10वीपर्यंत. मी 10वीपर्यंत भोसलेलाच होतो पण 11वीला मी तिथंच कंटिन्यू केला. हा पहिल्यापासून ब्राईट स्टुडंट होता सर चांगला
1: सोमेश.
2: हा सोमेश ब्राईट स्टुडंट होता. 10वीला पण चांगले पर्सेंटेज होते त्याला, 95% होते त्याला 10वीला. आणि मी एक ऍव्हरेज स्टुडंट होतो पण सोमेशचा नेचर वगैरे चांगला होता. सोमेश आणि आम्ही ट्युशनमध्ये कॉलेजमध्ये सोबत बसायचो करायचो आणि सोमेशचा एक नेहमीच मला गायडन्स वगैरे असायचा की असं करू आपण तसं करू. पुन्हा नशिबानं असं झालं की आम्ही दोघांनी पण सोबतच एकच ब्रँचला आणि एकच कॉलेजला ऍडमिशन घेऊन टाकलं. हे आमचं नशीबच दोघांचं बी.
1: अच्छा, म्हणजे ही दोस्ती चलती राही.
2: हा चलती राही.
1: अच्छा अच्छा, मग ज्यावेळेस आता तुमच्या दोघांची तर मैत्री 11वीपासून ते थेट आता इंजिनिअरिंग पर्यंतचा विषय होता. तुम्ही क्लासेसला पण हैदराबाद आणि गेटच्या क्लासेसला गेला त्याही विषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण तुम्ही दोघं जण गेलात पण ज्यावेळेस सोमेशला पहिली ऑर्डरचं म्हणजे ऑगस्टचं आला विषय आणि त्यानं रुजू झाला त्याला ऑर्डर मिळाली किंवा तुम्ही जॉईन व्हा म्हणून, त्यावेळेस थोडंसं मनात दागदुख वाटलं की यार आपल्यापेक्षा पुढे गेला मित्र.
2: नाही सर,
1: असं म्हणतात ना की मित्र जर यशस्वी झाला तर जास्त दुःख होतं.
2: तसं नाही सर, मला तसं वाटण्याचं कारणच नाही. कारण सोमेश कसा पहिल्यापासून ब्राईट स्टुडंट होता आणि नेहमी तो डिग्रीमध्ये पण असताना सर त्याचा एक स्कोर नेहमी चांगला असायचा. म्हणजे तो क्लासच्या पहिल्या तीन स्टुडंटमध्ये सोमेश नेहमी असायचा. म्हणजे सोमेश म्हणजे आमच्या क्लासचा ब्राईट स्टुडंटमध्ये एक होता. तर आम्हाला नेहमी त्याच्याकडून इन्स्पिरेशन भेटायचं. आणि सर ती निकाल जे आला होता तर त्यावेळी त्याचं सिलेक्शन लिस्टमध्ये होतं पण माझं वेटिंगमध्ये आहे मला ह्याची खात्री होती. आणि मला मला ह्यानेच खात्री दिली होती की तुझं सिलेक्शन 100% होणार आहे, तू काळजी करू नको. एक ती 2-3 महिन्याची स्पॅन होता सर, म्हणजे थोडा माझा डिफिकल्ट पण होता की आपण मीटिंग मध्ये आपलं सिलेक्शन होतंय का नाही. पण हा सोमेश माझ्या मग खंबीरपणे उभा होता, तू काळजी करू नको तुझं सिलेक्शन होतंय, तू काळजी करू नको तुझं सिलेक्शन होतंय म्हणून. मला जेवढा विश्वास होता तेवढा ह्या सोमेशला विश्वास होता की ह्याच होणार आहे सिलेक्शन म्हणून.
1: बरोबर आहे. जसं की आता वसिक म्हणत आहे की तुमच्या दोघांची मैत्री, दोघांनी केलेला अभ्यास आणि कुठेतरी कॉन्फिडन्स होता, तर जर त्या पद्धतीनं जर पाहिलं गेलं तर दोघांचा तुमचा अभ्यास असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील, 4 वर्षाचा अकॅडमी आणि 2018 म्हणजे रिसेंटलीच विषय आहे समजा, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सोशल मीडिया असेल किंवा इतर काही गोष्टी असतील समजा, जसं की कॉलेजमधले असतात, कॅम्पसमधले असतात, मित्रांचे असतात, बऱ्याच गोष्टी असतात, डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात, मग तुम्हाला असं काय गोष्टी होत्या की ज्या किमान या लेवलपर्यंत घेऊन आल्या की तुम्हाला एक चांगला गव्हर्नमेंटचा जॉब भेटू शकेल?
3: कसं आहे, त्या मागच्या अलीकडच्या 10 वर्षापासून जवळपास सोशल मीडियाचं म्हणजे प्रत्येक तरुणाईवर, एका मुलावर मुलीवर ते अफेक्शन झालेलं आहे. कोणतं पण फेसबुक असेल, सोशल मीडियाचं कोणतं पण, टेलिग्राम असेल किंवा व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम नवीन झालेलं, यूट्यूब, म्हणजे जवळपास सोशल मीडियानं प्रत्येक जवळ आता मोबाईल आलेला आहे, त्यामुळे कनेक्टिव्हिटी प्रत्येकांची वाढलेली आहे. प्रत्येकाला वाटतंय की बा म्हणजे हे कसं आहे, तात्पुरतं सुख आहे या सोशल मीडियामध्ये. मग ते प्रत्येकाला वाटतं की असावं जवळ, मग ते दिवस असे असा गोष्टी म्हणजे कसं 1.5 GB प्रत्येकाला, 2 GB असं नेट प्रत्येकाला आधी फ्री होते जवळपास जेवण केलेलं, मग ते प्रत्येकाला दिवस कसे तर काढायचे हे पडले असते. आपल्याला पण असे, आम्हाला पण असं होते की बाबा सोशल मीडिया म्हणजे वापरावं वाटत होतं आणि आम्ही पण वापरत होतो, म्हणजे हे नाही की बाबा आम्ही पण म्हणजे अभ्यास करत करत कधी बोर झालं हे झालं तर वापरत होतो. पण एक आहे की आपल्या स्वतःवर आपलं किती कंट्रोल पाहिजे, ते आपलं ह्या वयात जर आपल्याला समजलं तर मात्र आपल्याला हे करता येईल, नाहीतर ते नाही समजलं तर मग पुढचं भविष्य जवळपास अंधारात असल्यासारखंच होईल.
1: मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते सोमेश तानाजी गाठे आणि वसिक तौफिक पिरजादे याच्याशी, ते दोघजणही 2018 बी सिव्हिल ब्रँच मधून पासआउट आहेत आणि सध्या दोघेही इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव इथे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ते कार्यरत झालेले आहेत आणि या दोघांचा पण खरं तर आपण अभिनंदन करत असताना त्यांचे हे अनुभव जाणून घेत आहोत. तर सोमेश, ज्यावेळेस तुमच्या सोबतचे मित्र होते, दोघंजण तुम्ही मित्र आहात, एकत्र म्हणून अभ्यास करत असाल, 11-12 वर्षापासून एकत्र आला असाल, बाकीचे सगळे तुमचे जे क्लासमेट आहेत ते इतर ठिकाणून कुठून तर आले असतील समजा, तर ते तुम्हाला कधी असं म्हणत होते की काय हे दोघंजण तुम्ही मित्र एकत्र अभ्यास करत बसताय, इकडे लक्ष देत नाही, तिकडे लक्ष देत नाही? आणि आता ज्यावेळेस तुमचा हा रिझल्ट आला त्यावेळेस तुमचे जे क्लासमेट आहेत त्यांचं काय तुमच्या बाबतीत प्रतिक्रिया येते?
3: आम्ही जेव्हा सुरुवातीपासून अभ्यास चालू केला किंवा आमचे मित्र पण प्रायव्हेटमध्ये सध्या जॉब करत होते त्यावेळेस, म्हणजे 2-3 वर्षापासून जे करत आहेत ते पण म्हणत होते आता 3-4 वर्ष झाले किंवा 5-6 वर्ष झाले पासआउट होऊन आता बास म्हणजे आता प्रयत्न तुम्ही केला, शेवटी नशिबाची साथ जर असली तर मिळेल, गोष्टी मिळाल्या असे आतापर्यंत, मग तेव्हा सोडून द्या तुम्ही आता जे असेल ते किंवा दुसरीकडे ट्राय करा. दुसरीकडून तुम्ही आता हुशार आहेत म्हणजे संधी पण भरपूर मिळतील प्रायव्हेटमध्ये, आमच्याकडे या प्रायव्हेटमध्ये चांगली आहे संधी. पण आमचा शेवटी एक म्हणजे जवळपास आम्ही निश्चय केला होता की केलं तर आपण सिव्हिलमध्ये जागा पण आता भरपूर निघत होत्या, मग आम्ही केलं तर शेवटी गव्हर्नमेंट ट्राय करणार हे आमचा पर्सनल एमच होतो. त्याशिवाय मग आम्ही घरी पण क्लिअर होतो ह्या गोष्टीत, म्हणजे मित्रांना पण सगळ्यांना माहितच होतं ते, असं काय कधी म्हणले नाही किंवा म्हणजे शेवटी मित्रांनी पण आम्हाला सपोर्ट केला, त्यात काय डाऊट नाही, म्हणजे कधी काय म्हणले पण नाहीत. शेवटी आता सिलेक्शन झाल्यापासून तर मग सगळेच मित्र फॅमिली सगळे म्हणजे लाईफ सेटल झाली, सगळे खुश आहेत.
1: तर वसिक, विषय असा आहे की तुमच्या दोघांनी मिळून ठरवलं होतं, दोघांचं एम पण फिक्स होतं की तुम्हाला याच पद्धतीनं पुढे जायचं आहे म्हणून, की तुम्हाला गव्हर्नमेंटचा जॉब आणि त्यासाठी अचीव करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला पूर्ण तयारी करायची आहे. तर या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट म्हणा किंवा आता तुम्ही दोघंजण तर असे मित्र होतात, आता इथून पुढे तुमचं काय विषय असणार आहे की जसं तुमच्या घरच्यांनी म्हटलं की आता ठीक आहे तुम्ही दोघंजण आता सिलेक्शन झालेलं आहे हे झालेलं आहे, मग घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या नेमका, की म्हणजे ॲज अ मैत्री म्हणून विचारतो मी, तुमचा एकट्याचा विषय तुमचं कौतुक केलं हा भाग वेगळा आहे, पण ज्यावेळेस तुमच्या घरच्यांना कळालं की सोमेशचं पण सिलेक्शन झालेलं आहे, सोमेशला पण लक्षात आलं की त्यांच्या घरच्यांना लक्षात आलं की वसिकचं पण झालंय, काय होतं घरच्यांचं?
2: सर, सोमेश कसा जुना मित्र असल्यामुळं माझ्या घरच्यांना पूर्ण आमची जेवढी फॅमिली आहे इव्हन माझ्या काकाला पण माहित आहे की सोमेश मित्र आहे, तर ते पण एक हे असायचे की मुलं एवढी मेहनत करतात त्यांचं लक्ष असायचं, कारण आम्ही दोघंही उस्मानामध्ये करत होतो, तर त्यांचं एक हे होतं की बाबा मुलं मेहनत करतात व्हायला पाहिजे. तर त्यावेळी झालं सोमेशचं तर त्यांना बी खूप आनंद झाला की बाबा एक सोबतच मेहनत करत होते, ह्याला भेटलं म्हणजे मला बी भेटल त्यांना एक अजून एक विश्वास भेटला की बाबा दोघांनी म्हणून सोबतच क्लास केला, सोबतच अभ्यास केला, तर सोमेशला भेटलं म्हणजे ह्याला पण भेटल, ह्याची पण मेहनत आहेच, पण एक आनंद होता ह्याच्या भी घरी माझ्या भी घरी.
1: अच्छा, मला 2014 ज्यावेळेस तुमचं इथं ऍडमिशन झालं, तुम्ही सिव्हिलला ऍडमिशन घेतलं, खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, आय टी असेल, अशा सेक्टरमध्ये खरं तर खूप म्हणजे लोकांचा जास्त धाव तिकडेच असते. लोकांना वाटतं की आपण त्याच्यामध्ये जाऊन खूप चांगल्या पद्धतीचं पोटेन्शियल आहे किंवा जास्त आर्थिक पॅकेजचे आपण जॉब मिळवू शकतो. तर मग असं कधी वाटलं नाही का की अरे आपण सिव्हिल घेतलं म्हणून चुकलो असं कधी?
2: सर मला सिव्हिल घ्यायला एक माझी फॅमिलीची पार्श्वभूमी होती. माझे वडील पण सिव्हिल इंजिनियर्स होते, ते बी इरिगेशन डिपार्टमेंटलाच होते, पण दुर्दैवाने 2014 त्यांचं निधन झालं. तर मला एक थोडस मनात नेहमी इच्छा होती की माझ्या वडिलासारखं मला काहीतरी करायचं आहे, आणि नशिबानं मला त्याच डिपार्टमेंटमध्ये मला भेटलं, तर त्याचा तर मला आणि माझ्या घरच्यांना खूप आनंद आहे.
1: आणि मग त्याच्यामुळे सिव्हिल घेतलं असं काय म्हणजे मनामध्ये असा काही विषय नव्हता?
2: नाही, माझं पहिलेपासून डिसाइड होतं इंजिनिअरिंग केली तर सिव्हिल मध्येच करणार म्हणून.
1: बरं, आता ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्ही जे आता याच्या अगोदरचे 2018 नंतर 2024 पर्यंत म्हणजे हा जो 6 वर्षाचा कालावधी होता, तो 6 वर्षाचा कालावधी नेमका कसा होता ते सांगा. म्हणजे तुम्ही काय काय केलं या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये दोघांनी पण सांगा.
2: सर 2018 आम्ही जूनमध्ये आमचे प्रोजेक्ट चोरल पूर्ण एक्झाम वगैरे झाले. मग आम्ही एक्झाम झाल्या झाल्या 8 दिवसांनी लगेच हैदराबादला गेलो. सर हैदराबादला एस अकॅडमी म्हणून एक फेमस अकॅडमी आहे गेटची, मग तिथं आम्ही गेटचा क्लास लावला. मग आम्ही जवळजवळ तिथं एक 6 महिने होतो, म्हणजे 2018 डिसेंबर जानेवारीपर्यंत आम्ही तिथंच होतो. मग तिथून आलो, मग इथं प्रिपरेशन केली गेटच्या एक्झामची, मग फेब्रुवारीमध्ये गेट दिली आम्ही दोघांनी पण सोबतच दिली. मग गेट दिली आणि पुन्हा नंतर एक एमपीएससीची ऍड आली मार्चमध्ये.
1: अच्छा, हे गेटची एक्झाम दिल्यानंतर काय होत असतं?
2: सर गेट एक्झाम क्लिअर केलं तर एमटेकच्या आय आय टी एन आय टी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट भेटतात. पण आमचा मेन एम दोघांचा होता की गव्हर्नमेंट जॉबच, एमटेकचा मेन एम नव्हता आमचा.
1: ठीक आहे.
2: मग नंतर एक मार्चला एक एमपीएससीची ऍड आली. मग ऍड आल्यावर आम्ही एमपीएससीला प्री मेन्स इंटरव्ह्यू हे 3 स्टेप असतात, तर प्रीच्या क्लाससाठी आम्ही पुण्याला गेलो. मग आम्ही दोघं मिळूनच गेलो. मग तिथं आम्ही एक 3-4 महिने क्लास केला. मग जून मध्ये आमची एक्झाम होती.
1: कुठल्या जून मध्ये?
2: 19 जून मध्ये एक्झाम होती. आणि जूनला एक्झाम झाली आणि सुदैवानं आम्ही दोघं बी प्री क्वालिफाय झालो.
1: म्हणजे आता ही एमपीएससीची एक्झाम होते ते इरिगेशन डिपार्टमेंटच्या?
2: नाही नाही,
1: ते वेगळे, ते जनरल होती.
2: नाही नाही, एमपीएससी टेक्निकल एमपीएससी असते.
1: टेक्निकल एमपीएससी
2: जी की त्याला फक्त बी सिव्हिल क्वालिफाय असतात, जी की पीडब्ल्यूडी इरिगेशन एमजीपी यांच्या डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट इंजिनियर याची पोस्ट भेटते. मग आम्ही प्री दोघही क्वालिफाय झालो सोबतच. मग आम्ही मेन्सची तयारी चालू केली. मग मेन्सला बी स्टडी आम्ही एकाच स्टडी रूम मध्ये करत होतो सोमेश आणि मी, पण आमची दोघांची बी मेन्स दुर्दैवाने क्लिअर झाली नाही. मग मेन्स हीच ती डिसेंबर मध्ये झाली आमची मेन्स वर. मग अजून एक ही आहे ना, म्हणलं चला एक ट्राय मध्ये काय होत नसते, मग काय सेकंड ट्राय करू. पण मग 2020 स्टार्ट झालं, मग काय कोविडच आला. मग 2020-21-22 असाच गेला. पण त्या 3 वर्षात आम्ही दोघांनी पण सातत्याने अभ्यास आमचा चालू होता. आम्हाला भरपूर डिस्ट्रॅक्शन येत होते, म्हणजे सगळेजण म्हणत होते आता काय खूप अवघड आहे, गव्हर्नमेंट जॉब आता भेटणार नाही, पण आमचं सातत्य दोघांचं बी चालूच होत.
1: अच्छा सोमेश, जसं की तुमचं जे आता एमपीएससीचं म्हटलं ते मेन्सची तुमची गेली, पण नंतर स्वतः तयारी करत होतात, मग या ज्या धाराशिवच्या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असं जे तुमचा जॉब भेटला, तर त्याची तयारी आणि त्याची एक्झाम कशी होती ते सांग.
3: सर डब्ल्यूडी मध्ये कसं आहे किंवा पीडब्ल्यू मध्ये आमच्या टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये जवळपास एमपीएससी हे क्लास 1 क्लास 2 मध्ये हे घेतात, आणि खालच्या क्लास 2 नॉन ग्रॅज्युएट पासून खाली सगळ्या एक्झाम सरळसरळीने होतात. एमपीएससीच्या 3 टप्पे असतात, प्री मेन्स इंटरव्ह्यू. मग जवळपास कोणती पण एक्झाम कोणत्याही वर्षी क्लिअर करायची म्हणली त्याला प्री मेन्स इंटरव्ह्यू ह्या टप्प्यातून क्वालिफाय होऊन ह्या गोष्टीसाठी 1-2 वर्ष कमीत कमी टाइम लागतो. मग जॉईनिंग पर्यंत जवळपास 2-2.5 वर्ष पण जातात. पण ही आपल्या इरिगेशनच्या पीडब्ल्यूच्या या वर्षी मागच्या वर्षीपासून सरळसेवा भरपूर आल्या. मग सरळसेवामध्ये एकच टप्पा असतो, जवळपास म्हणजे एक एक्झाम देऊन डायरेक्ट सिलेक्शन. मग ही जलसंपदाची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी मागच्या ऑगस्टमध्ये ॲड आली होती 2023. मग आम्ही त्यावेळेस फॉर्म भरले आणि डिसेंबरमध्ये त्यांचे एक्झाम घ्यायची प्रस्तावित होती. मग आमचा अभ्यास तर कंटिन्यूअस होता. 29, 30 आणि 31 डिसेंबर या दिवशी 2023 साली आमची एक्झाम झाली. आणि जवळपास 3 मार्चला मला वाटतं आमचं फर्स्ट मेरिट लिस्ट लागली. ह्यातपर्यंत नंतर फर्स्ट मेरिट ऑब्जेक्शन लिस्ट असते, फर्स्ट मेरिट लिस्ट, सेकंड मेरिट लिस्ट, प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आणि फायनल सिलेक्शन लिस्ट असे टप्पे असतात. मग या मार्चपासून अशा गोष्टी होत गेल्या, शेवटी 30 जूनच्या आसपास फायनल सिलेक्शन लागली आणि नंतर 30 ऑगस्टला जॉईनिंग मिळाली.
1: बरं, मग आता सोमेश हे इथंपर्यंत झालं, आता इथून पुढे काय ऑपॉर्च्युनिटी असू शकतात? म्हणजे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहात, तर मग ते जसं याच्यामधले पुढचे पदोन्नती असणारच आहे, चीफ इंजिनियर असं काय काय असतं नेमकं आणि काय असू शकतं?
3: स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही गट क मध्ये सरसेवेने नामनिर्देशपदे केलेली पोस्ट आहे. त्याच्या पुढे 5 वर्षापासून 7 वर्षापर्यंत एज अ कनिष्ठ अभियंता म्हणून क्लास 2 नॉन गेस्टेड मध्ये पदोन्नती होती. त्यानंतर तिचं प्रमोशन शाखा अभियंतामध्ये होतं पुढच्या 5 वर्षांमध्ये. त्यानंतर पुढच्या 7 वर्षांमध्ये आपलं डिप्युटी इंजिनियर म्हणून प्रमोशन होतं, म्हणजे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 म्हणजे क्लास 1 पोस्टवर. त्यानंतर पुढे 7 वर्षात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून प्रमोशन होतं, कार्यकारी अभियंता म्हणजे पूर्ण विभागाचं एक मुख्य हे कार्यकारी अभियंता पोस्ट असते. मग असे पदोन्नती
1: ह्याच्यामध्ये परीक्षा देता येत नाही,
3: म्हणजे प्रोबेशन पिरियड सध्या आता 2 वर्ष असतो याचा, त्यामध्ये प्रोफेशनल एक्झाम पण दर 2-3 वर्षांनी घेत असत, एक्झाम देतात आम्हाला, एक्झाम देऊन आम्हाला पदोन्नती मिळत असते. मग सध्या आपण असंच आमचं सध्या आम्ही या पोस्टवर आहेत, पण आता याच जलसंपदाची पुढे अजून एक जाहिरात प्रस्तावित आहे कनिष्ठ अभियंता पदाची, क्लास 2 नॉन गेस्टेडची, जवळपास 800-900 जागेची. मग त्याचा सध्या आमचा अभ्यास कंटिन्यू सुरू आहे त्यासाठी. ते झालं की मग आयुष्याचे आमचे 7 वर्ष वाचतील आता जर ह्यात सिलेक्शन झालं तर.
1: बरोबर आहे ना. तर आता वसिक आणि सोमेश तुम्हाला दोघांना पण हा प्रश्न आहे की खर तर आतापर्यंत तुमची ही सगळी जर्नी पाहिली, तर तुम्ही असं काय सांगू शकता की मैत्रीच्या दृष्टिकोनातून पण दोन्ही गोष्टींना पाहिजे की मैत्रीच्या दृष्टिकोनातून सुद्धा मैत्री कशी असायला पाहिजे आजच्या सगळ्या परसेप्शननुसार, आजच्या दृष्टिकोनातून आणि त्या मैत्रीचा आपण चांगलं पॉझिटिव्ह मार्गानं कशा पद्धतीनं आपण म्हणजे जसं तुम्ही दोघांनी अभ्यास केला ते, तर ते कसं करू शकतो? म्हणजे येणाऱ्या सर्व स्टुडंटना लक्षात येईल की मैत्री अशा पद्धतीनं होऊ शकते की एकमेकांच्या सहकार्यानं आपण इच्छित ध्येय जे आहे ते मिळवू शकतो ते, आणि तुम्हाला असे काय गोष्टी होत्या की ज्या मोटिवेट करत राहिल्या? म्हणजे सगळं एवढं सोपं सोपं झालं का अप अँड डाऊन येत राहिले काय राहिलं नेमकं असं ते एक सांगा दोघं.
3: सर पहिले प्रश्नाचं प्रथम उत्तर देतो. प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोण एक जवळचा एक मित्र असतो किंवा मैत्री आपली कंटिन्यू होत असते, राहत असते म्हणजे शेवटपर्यंत, की एक फॅमिली पण असते पण एक सपोर्टिव्ह एक जवळपास मित्र जो असतो तो म्हणजे कसा असावा किंवा काय असावं, म्हणजे एक जवळचं उदाहरण म्हणलं तर आता वसिकच आहे माझ्यासाठी. तर आम्ही 11-12 पासून सोबत आहेत, आम्हाला मान्य कॉलेजमध्ये पण सोबत होतो, पण आम्हाला त्यावेळेस कधीच वाटलं नव्हतं की आम्ही एका डिपार्टमेंटमध्ये जवळच धाराशिवमध्येच लागू असं, म्हणजे आम्हाला दोघाला पण कधीच वाटलं नव्हतं किंवा आमच्या घरच्यांना वाटलं नव्हतं. पण एक आमची मैत्रिणी अशी होती, मैत्री जी आमची अशी होती की जवळपास आम्ही हैदराबादला सोबत होतो क्लासला गेटच्या, नंतर पुण्यात सोबत होतो, कोविड आला तो तेव्हा आम्ही स्टडी रूममध्ये सोबतच होतो अभ्यास करत असं. म्हणजे आमची 11-12 पासून जी कंटिन्यू मैत्री आहे ती आता जवळपास गव्हर्नमेंट एक्झाम पासून ते क्लिअर होण्यापर्यंत, आता गव्हर्नमेंट जॉब मिळण्यापर्यंत जी सोबत आहे ते आता कंटिन्यू पुढे.
1: अच्छा, फॅमिलीमध्ये कोण असतात काय काय करतात घरचे आता त्यांच्या

0: सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहे अस्मिता मेंढे आमच्या सोबत, आणि माझी बहीण तिच्या वरच्या पोस्टला कनिष्ठा बेंतम.
1: अच्छा अच्छा अच्छा, त्यांचा इंटरव्ह्यू करायचा राहिला मग. तर वसिक, मला पण तुला हाच प्रश्न विचारायचा की आयुष्यामध्ये असे किती चढ उतार आले आणि काय गोष्टी अशा होत्या की ज्या तुम्हाला मोटिवेट करत राहिल्या?
2: सर कसं आहे, कॉलेज लाईफ संपुस्तर म्हणजे इंजिनिअरिंग होस्तर तेवढं काय वाटत नाही आपल्याला, म्हणजे एक रिलॅक्स चालू असतंय. म्हणजे डिग्रीला आलो तर काय सेमिस्टर आहे, एक्झाम द्या, पास व्हा, पुढे जावा, पास व्हा. खरा प्रश्न आहे तो डिग्री झाल्यावर करायचं का, पण डिग्रीमध्येच आमचं मॅक्झिमम फायनल होतं की आपल्याला गव्हर्नमेंट जॉबची प्रिपरेशन करायची आहे म्हणून. तर त्या हिशोबानेच आम्ही हैदराबादला क्लास वगैरे लावला. मग तिथून आमचा काय म्हणून खडतर प्रवास खरा चालू झाला. हैदराबाद मध्ये जाऊन दुसऱ्या स्टेट मध्ये जाऊन हे राहणं,
1: जॉब संपल्या आपला डिग्री संपल्यानंतर सुद्धा 6 वर्ष घरच्यांवर अवलंबून राहणं,
2: हो ते खूप आम्हाला आतून आमच्या घरच्यांनी कधी प्रेशर टाकलं नाही, पण ते आतून आम्हाला खूप टोचत होतं. कारण आमच्या सोबतचे दुसरे मुलं वगैरे जॉब करत होते, ते इंडिपेंडंट होते, त्यामुळे आम्हाला ते टोचत होतं की अरे यार आपण अजून पण पॅरेंट्सवर डिपेंड आहोत. पॅरेंट्सचा असा काय आम्हाला कधी हे नव्हता की प्रेशर कधी दिलं नाही, पण आम्हाला मनात थोडं टोचत होतं की आपण आपल्याला जॉब नाही म्हणून. ती तिथून खरी आमची हैदराबादपासून खरी आमची जर्नी चालू झाली. तिथं म्हणजे इव्हन आम्हाला जेवणापासून प्रॉब्लेम यायचे, दुसरं स्टेट खायला तिथं राईस चपाती भेटायची नाही, तिथं खूप आम्ही प्रॉब्लेम फेस केले. आम्ही आपले 13 जवळपास 6 जण होतो, रूममेटच होतो आम्ही, सोबतच बीला सोबतच होतो. तर आम्ही 6 जण मिळून गेलो होतो तिथं क्लास करायला.
1: मग अशा अप अँड डाऊन मध्ये मोटिवेट काय करायचं नेमकं, म्हणजे कुठली अशी गोष्ट तुम्हाला असं प्रेरणा द्यायची की नाही आपल्याला पुढे जायलाच पाहिजे म्हणून?
2: माझ्यासाठी माझी आई खूप प्रेरणा द्यायची मला. माझी म्हणजे मला आपण खूपदा त्रास वाटायचं की यात बस करायचं आता सोडून देऊ, कारण आपल्याला प्रायव्हेट जॉब पण भेटू शकतो काय. पण माझी आई नेहमी मला मोटिवेट करायची, माझी आई म्हणायची तू करू शकतोस. तर माझ्या आईचा खूप मोठा रोल आहे ह्याच्यात.
1: बर बर. आणि म्हणजे आता मी सोमेशला पण हा प्रश्न विचारणार, कधी असं चित्रपट पाहणं, गाणे ऐकणं असा विषय?
2: हा व्हायचा ना सर, डिग्रीमध्ये तर भरपूर व्हायचा. डिग्रीमध्ये तर आम्ही कसं सोबतच असायचो, आणि आमचं घर बी खूप लांब नाही, सोबतच येणं जाणं, मुव्हीजला जाणं, गप्पा टप्पा करणे.
1: जर समजा कधी तुमच्या दोघांना पण डिप्रेशन वाटलं असतं तर दोघ जण मिळून एखादं कुठलं गाणं ऐकायचं का?
2: गाणं तर नाही सर, पण आम्ही कसं होतं, आमचं खरा डिप्रेशनचा पिरियड होता सर कोविडचा, तर त्यावेळी आम्ही एकमेकाला भेटू शकत नव्हतो कोविडमुळे. तर आम्ही सर फोनवर अर्धा पाऊण तास डिस्कस करत बसायचो, फक्त फोनवर आमचं डिस्कशन चालायचं. आता पुढे कसं काय कोणती ऍड येणार आहे का,
1: गेली ती मैत्रिणीकडे,
2: त्या बाबतीत तर नाही, पण आमच्या फ्युचर बाबतीत तरी आमचं खूप हे होतं की बाबा आता पुढची ऍड कोणती येणार आहे, आपली स्ट्रॅटेजी काय असावी.
1: यासाठी त्याचं असं डिस्ट्रॅक्शन होतं कधी आपल्याला, कोण एक चांगली मैत्रीण नाहीये असं नाहीये त्याचं?
2: नाही सर तसं तर नव्हतं.
1: सोमेशच पण होतं का?
2: नाही ना सोमेश
1: का असं दोघा मित्रांनी म्हणून ठरवलं असं?
0: नाही सर कसं आहे, डिस्ट्रॅक्शनच्या गोष्टी म्हणा कसं आहे, स्पर्धा परीक्षा जर एकदा करायचा निर्णय घेतला तर स्पर्धा परीक्षा हा म्हणजे हा अशी गोष्ट आहे की एकतर माणसाला टॉपला पोहोचू शकते नाहीतर बुडवू पण शकते. आपल्या त्या पिरियडमध्ये आपण ते कसं गोष्टी मॅनेज करू शकतो या गोष्टीवर मॅनेज. मग आपण आता सोशल मीडिया असा कोणत्या पण गोष्टी डिस्ट्रॅक्शन हाती असतात, मुव्हीज म्हणा बघायला त्यांनी, पण त्या गोष्टी आम्ही म्हणजे अभ्यासामुळे केल्या. म्हणजे पिक्चरला पण जात होतो किंवा क्रिकेट खेळायला जातो, सोबत गप्पा मारायला स्टेडियमवर आम्ही तास तास बसत होतो किंवा फोनवर गप्पा मारणे आमची चालत होते गोष्टी, पण अभ्यासाचा वेळ सोडून असे नाही, अभ्यास सोबत कंटिन्यू करत.
1: मग असं असं गाणं कुठलं होतं की जे तुम्हाला मोटिवेट करत राहिलं?
0: नाही गाणे तर सर भरपूर आवडत होते कॉलेजमध्ये, कॉलेजमध्ये नंतर गाणे सर मला म्हणजे आवडतात कंटिन्यू गाणे.
1: तर तुम्ही दोघ जण पण आता म्हणतायत की खूप गप्पा मारायचा, मैत्रीमध्ये तर गप्पाच विषय असतो समजा, आजकाल किती जरी सोशल मीडियावर खरी मैत्री असेल तर ते असं गप्पामध्येच खरी तर येते, रादर दॅन की तुम्ही सोशल मीडियावर इमेज पाठवता का काय पाठवतायत ते, त्याच्याऐवजी संवादामधून खूप चांगली मैत्री फुलते. तर असं कुठलं गाणं आहे की जे तुमच्या दोघांच्या मैत्रीला पण डिस्क्राईब करेल किंवा तुमच्या या जर्नीला डिस्क्राईब करेल किंवा तुम्हाला मोटिवेट पण करत राहील असं काय आहे, किंवा तुम्ही दोघ जण एकमेकांना समोर भेटला समजा, आता तर दररोजच भेटताय समजा, पण असा एकदम समोर आलात की असं कुठलं डोक्यामध्ये गाणं चालतं?
0: असं गाण्याचं वगैरे असं सांगता येणार नाही, पण
2: गाण्याचं तर असं काय नाही, पण एकमेकाला भेटल्यावर एक नेहमी आम्हाला वेगळी ऊर्जा भेटायची की म्हणजे एक असं वाटायचं की यार आपण सोबत स्ट्रगल केलंय, आपण आज सोबतच हे. सर ते आमच्या एक कॉलेज लाईफ मध्ये असताना एक सर स्टुडंट म्हणजे कॅनप्लग सॉंग आलता, मला ती नेमकं आठवत नाही. हा मग एक फ्रेंडशिपर्स होतात तू मेरी जिंदगी सवारी असं एक.

0: हा एक तसंच एक अनप्लग गाणं होतं म्हणजे असं हे नव्हतं म्हणजे असं एक प्रॉपर सॉन्ग असतो का नाही तसा नव्हता पण ते गाणं आम्ही स्टुडंट म्हणजे इंजिनिअरिंगला असताना खूप ऐकायचो सगळेजण हा तेरे जैसा यार का हा अनप्लग्ड व्हर्जन होता त्याचा
1: बर तर जसं तुम्ही म्हणतायत की निश्चितच तुम्हाला एकमेकांच्या मैत्रीतून जी काही तुमची जर्नी फुलली तुम्ही एकाच ठिकाणी आता जॉबला पण लागलेला आहात गव्हर्नमेंटच्या तुमच्या घरचे सगळे आनंदी आहेत आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने डिस्क्राईब केलं की सोशल मीडियाचा किती वापर करायला पाहिजे सोमेश तू म्हटलं की ते आपल्यावर स्वतःवर नियंत्रण पाहिजे वसिक तू म्हटला की वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं तो वडील त्याच डिपार्टमेंटला होते आज तू त्याच डिपार्टमेंटला जातोयस आणि कुठं तर त्या डिपार्टमेंटला सुद्धा वाटत असणार आहे की यार एक आपल्याकडे चांगला इंजिनियर होता त्याची जागा भरून काढण्यासाठी त्यांचा मुलगा आलेला आहे तर एकूणच ही सगळी जर्नी पाहिली तर खूप आनंद वाटतो आणि तुमच्या दोघांच्या जर्नीला शुभेच्छा आणि मी असं म्हणतो की तुम्ही दोघंजण पण दोन चार महिन्याच्या का अंतरानं असं ना पण पुढच्या दोन वर्षानंतर पाच वर्षानंतर सात वर्षानंतर इरिगेशन डिपार्टमेंटचे चीफ इंजिनियर वसिक पिरजादे आणि सोमेश गाठे हे आमच्या समोर यावेत आणि रेडिओ तेरणाला येऊन चीफ इंजिनियर म्हणून तुमच्यासोबत एक चार पाच जण असे लोक असतील की जे तुमचा प्रोटोकॉल सांभाळून तुम्हाला इथं आणतील तर अशा पद्धतीच्या शुभेच्छा तुमच्या दोघांनाही मी रेडिओ तेरणाच्या वतीने देतो आणि तुम्ही दोघंजण इथं आलात त्याबद्दल तुमच्या दोघांचे धन्यवाद
0: थँक्यू सर
1: आणि हे दोघंजण होते सोमेश तानाजी गाठे जो धाराशिवचाच होता 2018 बी सिव्हिल ब्रँचमधून पासआउट झालेला आहे तर वसिक तौफिक पिरजादे हा सुद्धा 2018 दोघंजण क्लासमेट आहेत आणि दोघांनाही इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव इथे याच वरषी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावरती रुजू झालेले आहेत परत एकदा दोघांचं अभिनंदन आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज श्रोत्यावर रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा फॉलो करा तसंच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 ऐकत राहा आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलैपर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा, असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94219 78078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकतात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. उस्मानाबादच्या मातीचा सुगंध मनामनाला जोडणारा बंध, रेडिओ तेरणा 90.4 FM. भाविक भक्तांना सादर निमंत्रण. भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरी मध्ये आयोजन. स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बारशी नाका इथे समारोह. तदनंतर महाप्रसादाचं आयोजन. प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट गजानन चौगुले. तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
2: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
2: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
2: MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94 219 78 078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65.
1: चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
0: भाविक भक्तांना सादर निमंत्रण. भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरी मध्ये आयोजन. स्वयंवर मंगल कार्यालय ते काळा मारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बारशी नाका इथे समारोह, तदनंतर महाप्रसादाचं आयोजन, प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट गजानन चौगुले, तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तीर्णा 90.4 FM.
3: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीविषयक विविध बाबी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. नवीन लागवडी असतील, नवीन तंत्रज्ञान असेल, या संदर्भात सुद्धा माहिती आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून घेत आहोत. आणि आजचा जो विषय आपण निवडलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगानं सांगायचं झालं तर थोडासा धाडसी प्रयोग करण्याची जर शेतकरी बांधवांची इच्छा असेल तर हा प्रयोग करण्यास हरकत नाही आणि एक भविष्यकालीन गुंतवणूक म्हणून देखील आपण या लागवडीकडे वळू शकता. मी आज आपल्याला माहिती करून देणार आहे ती आहे चंदन लागवडीच्या विषयी. या लागवडीच्या संदर्भात अनेक समज गैरसमज आपल्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये असतील तर ते दूर करणं गरजेचं आहे. कारण 2017 सालापासून आपल्याला चंदन लागवड करता येऊ शकते, तेही आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये त्याचा आपण उपयोग करू शकतो आणि चंदन लागवड करू शकतो. तर ही कसे असणार आहे चंदन लागवड, त्याचे फायदे कसे असणार आहेत, या संदर्भात आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अधिक माहिती करून घेणार आहोत. मंडळी, चंदन हा सदाहरित वृक्ष असून त्याच्या फांद्या सडपातळ, सरळ अथवा वाकडे असतात. याची उंची साधारणपणे 12 ते 15 मीटर असून याचा घेर 2 ते 2.5 मीटरपर्यंत असतो. याची पाने सदाहरित, अंडाकार, टोकदार, समोरासमोर व देठाकडे निमुळते असतात. खोड लहान, कमी जाडीचे असते तेव्हा मऊ असते, परंतु जसजसे झाड मोठे होते त्याची साल खरबरीत उभ्या चिरा असलेली बनत जाते. याचे लाकूड कठीण सूक्ष्म दाणेदार कणांनी बनलेले तेलयुक्त असते. लाकडाचा बाहेरील भाग सफेद आणि सुगंधहीन असतो तर आतील गाभा पिवळसर ते तपकिरी असून तो अतिशय सुगंधी असतो. यामध्ये तेलाचे प्रमाण 1 ते 6% इतकं असतं. चंदनाचे मूळ हे सुरुवातीस बऱ्यापैकी लांब, नाजूक आणि लवचिक असते. बाजूकडील मुळे संख्येने भरपूर तंतुमय, नाजूक आणि मुख्य मुळाच्या खाली पसरलेले असतात. सुरुवातीस मुळावर गाठे असतात, त्याने त्याचे परालंबित्व दिसून येते. चंदनाचे बी एकदल प्रकारातील असून रंग पिवळसर गुलाबी, तपकिरी गर्द, तपकिरी काळपट असतो. फळाचा वरचा भाग लुसलुशीत घरयुक्त असून तो काढल्यानंतर बी मिळते. बियापासून नंतर आपण रोपं तयार करू शकतो. आता याच्यामध्ये सुरुवातीस बघणार आहोत रोपं तयार करण्याच्या संदर्भात. लहान रोपे अतिसूर्यप्रकाशात, उष्णतेमुळे किंवा कमी पाण्यामुळे सुकू शकतात. सावली आणि पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. ताजे बियाणे 2 महिन्यांपर्यंत सुप्तावस्थेत असते, त्यामुळे त्यावर पाणी अथवा हवेची प्रक्रिया होऊ शकत नाही. यासाठी जर्मिनेटर 50 मिली, प्रिझम 50 मिली, 1 लिटर पाणी या प्रमाणातील द्रावणात बी रात्रभर भिजत ठेवून त्याची सुप्त अवस्था नष्ट होऊ शकते. 1 ते 1.5 महिन्यात हे बीज अंकुरताना दिसतात. एरवी 3 महिन्यांपर्यंत देखील अंकुरलेले दिसत नाहीत. 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंतच्या झाडावरील बियांपासून आपणास रोपं तयार करता येऊ शकतात आणि त्याच्यामुळे उगवण क्षमतेत कोणताही फरक दिसून येत नाही. आता लागवड पद्धतीच्या संदर्भात मंडळी आपण बघणार आहोत. गादी वाफे 2 प्रकारचे असतात. ज्या भागात जास्त पाऊस पडतो तिथे उंच गादी वाफे, तर ज्या भागात जमिनीला समांतर वाफे खणून बनवले जातात तिथं पाऊस कमी असेल तर. साधारणपणे वाफे 10 मीटर बाय 1 मीटर आकाराचे करून 15 सेंटीमीटर उंची ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये लाल माती व चाळलेली माती यांचं प्रमाण 2:1 घेऊन वाफं बनवणं गरजेचं आहे. अशा वाफ्यात प्रक्रिया केलेले 4 किलो बी पसरून घेऊन त्यावर 2 सेंटीमीटर जाडीचा वाळूचा थर देऊन त्यावर वाळलेले गवताचे आच्छादन करावे. वाफ्यास रोज झारीने अथवा स्प्रिंकलरने पाणी देणं गरजेचं आहे. वाफ्यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीची किंवा शेडची व्यवस्था करणं गरजेचं आहे. बी उगवल्यानंतर गवताचे आच्छादन अलगद काढून टाक. बी गादी वाफ्यावर पेरल्यानंतर 25 ते 30 दिवसात रोपे उगण्यास सुरुवात होते. रोपे लगेच पिशवीत लावावीत, अशी रोपे लवकर रुजतात. रोपांवर 15 दिवस ते 1 महिन्याच्या अंतराने सप्तामृत 250 मिली 100 लिटर पाण्यातून फवारावे, म्हणजेच रोपांची निरोगी आणि जोमाने वाढ होऊ शकते. साधारणपणे 6 ते 8 आठवड्यानंतर रोपांची सावली काढून टाकावी. या रोपांच्या पिशव्या अधूनमधून फिरवत राहाव्यात, जेणेकरून मुळे जमिनीवर रुजणार नाहीत. 6 ते 8 महिन्यांमध्ये रोपे 25 ते 30 सेंटीमीटर उंचीची तपकिरी रंगाची खोड झालेली लागवडी योग्य उपलब्ध होतात. 1 किलो बियाण्यांपासून सर्वसाधारणपणे 2000 रोपं तयार होऊ शकतात. मान्सून पावसाची सुरुवात होताच जून, जुलै किंवा ऑगस्टमध्ये या रोपांची लागवड करता येते. याकरिता आपल्याकडे योग्य प्रकारची रोपं असणं आवश्यक आहे. एक पाऊस झाल्यानंतर जमिनीत ओल असताना रोपांची लागवड करावी. शेजारच्या खड्ड्यामध्ये यजमान वृक्षाच्या रोपांची लागवड करावी. यजमान रोपे कालांतराने मरतात आणि चंदन त्यांच्या जवळ असल्याने इतर दीर्घायुषी यजमान वृक्षांच्या मुळांपासून आपले आवश्यक ते अन्न ते शोषण करू शकतात. आता हे सांगण्याचा अर्थ असा होतो की चंदन हा अर्ध परजीवी वृक्ष आहे. याला संस्कृत भाषेत शार्वलिक म्हणतात. शार्वलिक म्हणजे चोर. चंदन हे आपणास लागणारी सर्व खाद्यान्ने जीवनसत्वे स्वतःच्या मुळाद्वारे शोषून घेतात. त्याकरिता चंदनाची लागवड करताना त्याच्या शेजारी यजमान वृक्षाची लागवड करायला लागते. यजमान वृक्ष मध्यम आयुषी झाडे जसे हदगा, शेवरी, शेवगा, सुरू, निलगिरी, बांबू, ग्लिरिसिडिया, निरगुडी, बकुळ, बारतुंडी यांचा वापर आपण करू शकतो. यजमान वृक्षामध्ये फळझाडाचा जर विचार करायचा असेल तर यामध्ये सीताफळ, रामफळ, डाळिंब, आवळा, बोर आणि यजमान खुरटी झुडपे असेल त्याच्यामध्ये कणेर, रुई, घायपात, गुलतुरा, तरवड याची देखील आपण लागवड करू शकतो. आपल्याकडे कशा पद्धतीची लागवड रचना आपण केलेली आहे त्यानुसार हे वृक्ष आपण चंदन वृक्षाच्या बाजूला लावू शकतो. चंदन लागवड करत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये चंदन व यजमान वृक्षाची लागवड करताना 2 ओळींमध्ये किमान 10 फूट जागा उपलब्ध होऊ शकते. या जागेत पहिली 4-5 वर्ष हरभरा, उडीद, मूग, भुईमूग अशी आंतरपिकं घेतल्यास लागवडीस पोषक वातावरण मिळून चंदनाची वाढ जोमदार होते. आंतरपीक घेताना जमीन नांगरणी वखरणी केली जाते. शेताला पाणी खते दिली जातात. कडधान्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. नत्राचे प्रमाण वाढते. या सर्वांचा लाभ हा चंदनवाढीस होत असतो. या पिकांबरोबरच औषधी वनस्पतीमध्ये सर्पगंधा, अश्वगंधा, सफेद मुसळी, शतावरी, कोरफड अशी पिकंसुद्धा आपण घेऊ शकतो. जमिनीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत, लाल, काळी, चिकणमाती ते वाळू मिश्रित लोहयुक्त उत्तम निचरा होणारी उत्तम उपजाऊ चिकणमाती नदीकाठच्या निचऱ्याच्या पोटायुक्त जमिनी चंदनाची वाढ या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. हवामानाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत, चंदनाचे झाड हे सर्वसाधारणपणे 600 ते 2000 मिलीमीटर पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात 12 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमानात चांगले वाढू शकते. साधारणपणे थंड हवा, मध्यम पर्जन्यमान, भरपूर सूर्यप्रकाश तसेच भरपूर काळ कोरडी हवा चंदनास उत्तम ठेवू शकते. पाणी वापराच्या संदर्भात बघूयात, चंदनाच्या झाडाला प्रतिवर्षी ठिबकने आठवड्यातून 2 ते 3 पाणी देणं गरजेचं आहे. दुसऱ्या तिसऱ्या वर्षी आठवड्यातून 2 वेळा पाणी ठिबकणं द्यावं. चौथ्या वर्षापासून चंदनास नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये पाणी देण्याची गरज नसते. तसेच जानेवारी ते जून या काळात आठवड्यातून 1 पाणी देणं गरजेचं आहे. पावसाळ्यात पाऊस असल्यास पाण्याची आवश्यकता नसते. मात्र पावसाने ताण दिल्यास मात्र गरजेप्रमाणे महिन्यातून 2 वेळा तरी पाणी देणं गरजेचं आहे. तर मंडळी, ही झाली चंदनाच्या बाबतीत सर्वसाधारण माहिती. आणि चंदनाचं पीक जर आपल्याला पूर्णपणे घ्यावायचं असेल त्यासाठी मोठा कालावधी लागतो. 1-10 वर्षापर्यंत हे झाड पूर्ण उंचीचं वाढू शकतं. पण भविष्यकालीन गुंतवणूक जर आपल्याला करावायची असेल आणि चंदनाचं पीक पूर्णपणे वाढल्यास याला दरसुद्धा उत्तम मिळू शकतो. म्हणजे 1 किलोचा दर जर आपण काढला तर 20,000 पुढं 1 किलोचा दर असू शकतो. त्याच्यामुळं जर आपल्याला भविष्यकालीन एक चांगलं उत्पादन 1 एकरमधून घ्यायचं असेल, 2 एकरमधून घ्यायचं असेल किंवा माळणावर जर हे उत्पादन घ्यायचं असेल तर चंदनाचं झाड आहे आपल्याला, ज्या मराठी भाषेमध्ये म्हणतो की आपल्याला करोडपती निश्चितपणे बनवू शकतं. पण त्याच्यासाठी नियोजन करणं गरजेचं आहे. खूप अवघड असं नियोजन नसलं तरी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आंतरपिकं जर आपण त्याच्यामध्ये घेतली तर आपला वर्षाचा जो खर्च आहे तो देखील निघून जाऊ शकतो. त्यामुळं ही जी चंदन लागवड आहे त्याच्या संदर्भात आपण प्रकर्षानं विचार करणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडं खूप शेती असेल किंवा ज्यांच्याकडं माळरान जमिनीवर जागा उपलब्ध असेल अशा किंवा बांधावरसुद्धा आपण चंदनाची लागवड उत्तम प्रकारे करू शकतो. तर या सर्व बाबी आहेत, त्या बाबींचा जर आपण सखोलपणे विचार केला तर चंदन आपणास निश्चितपणे करोडपती बनवू शकतं. अधिक माहितीसाठी आपण कृषी विभाग असेल वनाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधू शकता आणि अधिकची माहिती घेऊ शकता. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा आपण भेटणारच आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तिरण 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: भाविक भक्तांना सादर निमंत्रण. भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरी मध्ये आयोजन. स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बारशी नाका इथे समारोह. तदनंतर महाप्रसादाचं आयोजन. प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ऍडव्होकेट गजानन चौगुले. तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे. व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: बारावी पास ना BCA बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71 भाविक भक्तांना सादर निमंत्रण भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरीमध्ये आयोजन स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बारशी नाका इथे समारोप तदनंतर महाप्रसादाचं आयोजन प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण H पुजार विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ऍडव्होकेट गजानन चौगुले तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत त्याचबरोबर विशेष माहिती मनोरंजन महिला शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी मनोरंजन आणि माहितीचं दर्पण रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव मोबाईल 94 219 78 078 प्राध्यापक निंबाळकर सर मोबाईल 90 96 52 88 83 प्राध्यापक जाधव सर मोबाईल 86 98 65 20 65

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपार इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 8275 9959 00
1: चला निरोगी धाराशिव घडवूया महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य नातेवाईक मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
0: भाविक भक्तांना सादर निमंत्रण. भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरी मध्ये आयोजन. स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बारशी नाका इथे समारोप. तदनंतर महाप्रसादाचं आयोजन. प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ऍडव्होकेट गजानन चौगुले. तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे.
1: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकाच चित्रपटातील सदाबहार गीतं, श्रवणीय गीतं आम्ही आपल्यासमोर दररोज घेऊन येत असतो. आज याच मालिकेअंतर्गत एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमातील आजचा आपला जो चित्रपट आहे तो चित्रपट आहे 24 मार्च 2000 साली प्रदर्शित झालेला चित्रपट दुल्हन हम ले जाएंगे. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी. डेव्हिड धवन यांची खासियत आपल्या सर्वांनाच माहीत आहे की कॉमेडी आणि ॲक्शन दोन्ही प्रकारच्या मूवीज त्यांनी बनवलेल्या आहेत आणि ज्या मूवीज भारतामध्ये खूप लोकप्रिय ठरलेल्या आहेत त्यांच्या सिरीज नंबर 1ची खूप गाजलेलीच आहे. त्याचबरोबर जगामध्ये ज्या सर्वाधिक बिझनेस करणाऱ्या किंवा व्यवसाय करणाऱ्या चित्रपटामध्ये त्यांच्या 1-2 चित्रपटांची नावं देखील आहेत. त्याच्यामध्ये आंखे या चित्रपटाचा आपल्याला प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्यांचे अनेक चित्रपट त्यांच्या मसाला फॉर्म्युल्यामुळे यशस्वी त्यांनी करून दाखवलेले आहेत आणि हाच पायंडा किंवा हीच पद्धती दुल्हन हम ले जाएंगेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांसमोर आणली. रोमॅन्टिक कॉमेडी या गटातील हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला. एक फूल तीन कांटे या चित्रपटाची ही रिमेक होती. तेव्हा आज आनंद घेऊयात दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सुपरहिट गीत. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील गीतं आपण ऐकत आहात. आता या चित्रपटाच्या कथेचा सारांश थोडक्यात आपण बघणार आहोत. 1960 साली प्रदर्शित झालेल्या एक फूल चार कांटे या चित्रपटाहून हा चित्रपट भेटलेला होता. तीन मामा आणि त्यांची भाची आणि तिचा प्रियकर असा हा सगळा मामला होता. सपनाचे लग्न आपल्या पद्धतीनं आपल्या पसंतीच्या मुलाबरोबर व्हावे असे तिघांनाही वाटत राहते. मग सपना राजाला तिन्ही मामाकडे पाठवते आणि तो तिघांचंही मन जिंकतो आणि शेवट गोड होतो. अशी सर्वसाधारण कथा, परंतु पटकथा आणि मसाला फॉर्म्युला या जोरावर 2000 साली हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करून गेला. तेव्हा आज आनंद घेऊयात दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सदाबहार गीतांचा.

दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले सलमान खान, करिश्मा कपूर, कादर खान, सतीश कौशिक, जॉनी लिव्हर, ओमपुरी, अनुपम खेर, दीपक तिजोरी आणि परेश रावल एवढ्या तगड्या कलाकारांची फौजच डेव्हिड धवन यांनी उभा केली होती. सर्वच कलाकारांनी उत्तम असा अभिनय या चित्रपटाच्या माध्यमातून सादर केला. करिश्मा आणि सलमानची जी मॅचो केमिस्ट्री होती त्याने सुद्धा प्रेक्षकांचं खास मनोरंजन केलं. तेव्हा आज आपण आनंद घेऊयात दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सदाबहार गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सुपरहिट गीत. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

श्रोते हो, दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटाला संगीत दिलं होतं प्रसिद्ध संगीतकार हिमेश रश्मिया यांनी, तर गीतं लिहिली होती सुधाकर शर्मा यांनी। या चित्रपटाच्या यशामध्ये संगीताचं योगदान खूप मोठं आहे। सर्वच गाणी उडत्या चालीची आणि ठेका धरायला लावणारी अशीच होती। या चित्रपटाची गीतं गायली होती कुमार सानू, अलका याज्ञिक, सोनू निगम, सुरेश वाडकर आणि शंकर महादेवन यांनी। 2000 साली हा आल्बम बेस्ट सेलर आल्बम ठरला होता। तेव्हा आज आपण आनंद घेतो आहोत दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सदाबहार गीतांचा।

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सुपरहिट गीत। आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

0: श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सुपरहिट गीत। आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
2: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
2: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71। भाविक भक्तांना सादर निमंत्रण, भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरी मध्ये आयोजन। स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बारशी नाका इथे समारोह, तदनंतर महाप्रसादाचं आयोजन। प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण H पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट गजानन चौगुले। तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे।
2: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
2: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
2: चला निरोगी धाराशिव घडवूया। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव। वेळ 9 वाजल्यापासून। गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा। आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा। चला निरोगी धाराशिव घडवूया। दिनांक 22 जुलै 9 वाजता। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव। उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील।

आणि केवळ फक्त आनंदच दिलाय. श्रोते हो, हिंदी सिनेमानं एकापेक्षा एक अफलातून व्यक्तिमत्वाशी आपली ओळख करून दिली आणि ही माणसं आपल्यासाठी एक वेगळीच अनुभूती देऊन जातात. जरी आपण सिनेमामधील पात्र पडद्यावर पाहत असलो तरी त्या पात्राची निर्मिती आणि संकल्पना निर्माण करणारी माणसं ही तितकीच मिश्किल असतात, हरहुन्नरी असतात. हिंदी सिनेमातील गाणीही त्याला अपवत नाहीत. त्याच गाण्यातील शब्द आपल्यावरही तितकीच मोहिनी घालतात आणि वेगळाच आनंद निर्माण करतात. असाच एक आनंददायी प्रवास आपण अनुभवणार आहोत. एक सदाबहार आनंद देणाऱ्या आणि आपल्या अवीट अशा लिखाणानं हा आनंद जनाजनात पोहोचवणारे महान गीतकार आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास. तर हा प्रवास खरंच आपल्यासाठी आनंददायी आणि ऊर्जादायी असणार आहे. तर आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून जाणून घेऊयात आपण आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास. सुरुवात करूया आजच्या आपल्या बिग स्टार शो ला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शोच्या माध्यमातून आपण आनंद बक्षी म्हणजेच आनंद देणाऱ्या आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास जाणून घेत आहोत. आनंद बक्षी यांना लहानपणापासूनच कविता लिहिण्याचा छंद होता. सुरुवातीच्या काळात आनंद बक्षी हे भारतीय नौसेनेमध्ये भरती झाले, परंतु या ठिकाणी अत्यंत कमी वेळ त्यांना भेटत होता. तरीही सेनेच्या कार्यक्रमात ते आपल्या कविता आणि गीत सादर करीत. त्यांनी अनेक वर्ष नौसेनेमध्ये सेवा केली आणि त्यानंतर मुंबई फिल्म जगतामध्ये त्यांनी आपली गाणी देण्यासाठी प्रयत्न केला.

वेलकम बॅक आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण आनंददायी अशी गीत ऐकतोय, म्हणजेच आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय. यानंतर त्यांनी गायक होण्याच्या इच्छेने मुंबई गाठली आणि 1958 मध्ये भला आदमी या भगवान दादांच्या चित्रपटात गीत लिहिण्याची संधी त्यांना मिळाली. परंतु खरी ओळख त्यांना मिळाली 1962 साली मेहंदी लगी मेरे हातो में या चित्रपटाने. त्यानंतर ते पुन्हा प्रसिद्धीत आले ते 1965 सालच्या जब जब फूल खिले या चित्रपटातील गीतांनी. त्याच वर्षी हिमालय की गोद में या चित्रपटातील जान से महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था हे गीत प्रचंड गाजलं. आणि त्यानंतर 1967 मध्ये त्यांचं आणखीन एक सदाबहार गीत आलं, ते होतं सावन का महीना पवन करे सोर नाही शोर. आणि या गीतानं सर्व रसिक मंडळींच्या मनावर सोर केला आणि आनंद बक्षी एक यशस्वी गीतकार म्हणून पुढे आले.

हाय हाय हाय हाय।

आरजे प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि श्रोत्यांना सांगेन, जे श्रोते आत्ता आपला लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत असतील त्यांनी मला 9970509 वरती सांगायचं आहे त्यांना कार्यक्रम कसा वाटतोय ते. तर मंडळी, यानंतर आणखीन एक सदाबहार चित्रपट आनंद बक्षी यांच्या वाट्याला आला. तो चित्रपट होता 1969 साली बहुचर्चित असलेला चित्रपट आराधना. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, या गीतानं किशोर कुमार आणि आर.डी. बर्मन हे नवीन समीकरण निर्माण झालं. त्याचबरोबर राजेश खन्ना यांचं स्टार्डमही उदयास आलं. एकूणच हिंदी सिनेमाला एक वलय या सर्वांनी मिळवून दिलं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहे तुमच्यासोबत. आज आपण विक्सर शो मधून आनंद बक्षी यांची गीत तर ऐकतोय आणि त्यांचा जीवन प्रवास देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मंडळी, आनंद बक्षी हे केवळ एक गीतकार एवढीच ओळख असलेले गीतकार नव्हते, तर गीताला एक नवीन पार्श्वभूमी आनंद बक्षी यांनी दिली. आनंद बक्षी यांना संगीतकार SD बर्मन यांच्याकडून एक सल्ला दिला होता. यामध्ये कहानी में गाना है अशाच बाबींना तंतोतंत आनंद बक्षी लागू पडायचे. त्यांच्या एकाच शब्दात कथानक फुलायचं याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे जब जब फूल खिले या चित्रपटातील घ्यावं लागेल. गाण्यात एक ता गुल एक ती बुलबुल याच माध्यमातून कथानक पुढे सरकत जात आणि दिग्दर्शक आणि कथाकाराला नवीन काही सांगण्याची गरज पडत नाही.

0: बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेतोय आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास. आनंद बक्षी यांच्या गीतरचना या सर्वार्थाने आपल्याला त्यांच्या भावबंधनात जोडून घेतात. आनंद बक्षींनी ज्या खूबीनं जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकान हे लिहिलं त्याच खूबीनं मैं शायर तो नहीं हे लिहिलं आणि त्याच खूबीनं मैं शायर बदनाम असंही लिहिलं. त्याचबरोबर आणखीन एका गीताचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल, ते होतं एक दूजे के लिए या चित्रपटातील मेरे जीवन साथी प्यार किए जाय. या गीतामधून त्यांनी अनेक हिंदी सिनेमांच्या नावाचा वापर करून एक भन्नाट गाणं तयार केलं जे आपले प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाहीत.
1: ये क्या लिफ्ट बीच में क्यों रोक दी?
2: तुम्हारा साथ ज्यादा ज्यादा बहुत ज्यादा देर रहने के लिए.
1: ओ माय गॉड, मेरी तो हिंदी कविता की क्लास है.
2: हिंदी कविता है ना?
1: हाँ.
2: वो मैं तुमको टीच करता हूँ.
1: तुम और हिंदी कविता?
2: तुम समझता मैं हिंदी कविता नहीं जानता? मेरे जीवन साथी प्यार किए जा, जवानी दीवानी खूबसूरत जिद्दी पड़ोसन सत्यम शिवम सुंदरम बिन्हर.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही माझ्यासोबत आनंद घेताय बिग स्टार शोचा. आत्ता जे श्रोते आपले लाईव्ह हा शो ऐकत असतील त्यांनी मला सांगायचं आहे 9970509 वरती आजचा बिग स्टार शो त्यांना कसा वाटतोय ते. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय आनंददायी अशी गीता ऐकतोय ज्यांची असे महान गीतकार म्हणजेच आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास. आनंद बक्षी यांच्या जादुई पेठऱ्यामधून अनेक अजरामर गीत जन्माला आली. यामध्ये चिंगारी कोई भडके आणि कुछ तो लोग कहेंगे या महानतम गीतांचा आविष्कार झाला. यामध्ये बरीचशी गीत आहेत परंतु या सर्वांमध्ये 16 बरस की या गीताचा विशेष उल्लेख करावा लागेल, ज्या गीताने प्रेम बंधनाच्या सर्व सीमा तोडत एक अवीट असा आनंद प्रेक्षकांना दिला. आणि हे गीत गायलं लता दीदींनी.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शोच्या माध्यमातून आपण आनंद बक्षी म्हणजेच आनंद देणाऱ्या आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास जाणून घेत आहोत.

आनंद बक्षी म्हटलं की सहज ओठांवर येतील असे साधे आशय घन शब्द, मनाला भावणाऱ्या शब्दांची गुंफण ही आनंद बक्षी यांच्या गाण्यांचं खास वैशिष्ट्य। रसिकांच्या मनातले नेमके भाव आनंद बक्षी यांच्या गीतामधून नेमकेपणाने उतरायचे। मैत्री असो, प्रेम असो किंवा द्वेष किंवा मत्सर आणि वात्सल्य त्यांच्या शब्दातून अचूक उमटायचं। मग या सर्व सुंदर भावना गीतरूपानं रसिकांच्या मनावर रुंजी घालायच्या। त्यांचे शब्द हे कधीच रसिकांना अवजड किंवा काहीतरी आपण पुढचं गातोय किंवा ऐकतोय असं वाटत नसायचे।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शोच्या माध्यमातून आपण आनंद बक्षी म्हणजेच आनंद देणाऱ्या आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास जाणून घेत आहोत.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. असे सदाबहार कार्यक्रम ऐकण्यासाठी आपला रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ऍप वरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचा आहे. जे श्रोते आता हा लाईव्ह शो ऐकत असतील त्यांनी मला 9970509 वरती मेसेज करून सांगायचं आहे त्यांना हा कार्यक्रम कसा वाटतोय ते. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास. आनंद बक्षींच्या सुरुवातीच्या काळापासूनच त्यांचे सूर लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याशी जुळले.

त्याच बरोबर शीशा होया दिल हो आणि ही तर केवळ काही गीत आहेत, अशी शेकडो गीत आनंद बक्षी आणि यल्पींनी निर्माण केली. अगदी खलनायक या चित्रपटापर्यंत ही जादू लोकांच्या डोक्यावर चढून बोलत राहिली.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास। आनंद बक्षी यांचे आर डी बर्मन यांच्या सोबतही विशेष सूर जुळाले। यामध्ये अनेक दर्जेदार आणि सदाबहार चित्रपट या जोडीने दिले। यामध्ये कटी पतंग, अमर प्रेम, शोले, जुर्माना या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल। या पलीकडेही जाऊन बक्षींनी कल्याणजी आनंदजी, राजेश रोशन आणि जतीन ललित यांच्यासोबतही अजरामर गीतं बक्षींनी फिल्म इंडस्ट्रीला दिली आणि ते जुन्या आणि नवीन संगीतकारांची, गायकांची पहिली पसंती बनले।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शोच्या माध्यमातून आपण आनंद बक्षी म्हणजेच आनंद देणाऱ्या आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास जाणून घेत आहोत.

वेलकम बैक आरजे प्रगति सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शो चा आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास। आणि जे श्रोते हा लाइव शो ऐकत असतील त्यांनी मला 9970509 वरती कार्यक्रम कसा वाटतोय हे सांगायचं आहे। मंडळी, आनंद बक्षी यांची गीत आणि त्यांचं एक आगळं वेगळं स्वरूप त्यांनी 1960 ते 2000 पर्यंत प्रेक्षकांना आपल्यात गुंतवून ठेवलं। अनेक प्रतिथियश निर्माते आणि दिग्दर्शकांची बक्षी हे पहिली पसंत असायचे। 1990 दशकात जसं गाणं आणि चित्रपट हिट करायचा असेल तर समीर आणि नदीम श्रवण यांचा उल्लेख होतो, तसाच उल्लेख 1960 पासून 2000 पर्यंत आनंद बक्षी आणि यल्पी यांचा व्हायचा। खरं तर या लोकांनी केवळ गीतच किंवा संगीतच नाही दिलं तर हे माध्यम जनसामान्यात रुजवलं असंही म्हणता येईल।

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा, आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेतोय आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास। श्रोते हो, खरं तर एका एपिसोड मध्ये आनंद बक्षी यांची गीत आपल्याला घेता येत नाहीत, पण आपण जी आपण लोकप्रिय केलेली गीतं आहेत, जी टॉप रेटेड अशी गीतं आहेत, अशी गीतं आपण देण्याचा प्रयत्न केलाय आजच्या आपल्या या कार्यक्रमातून। आणि जे श्रोते हा लाईव्ह कार्यक्रम ऐकत असतील त्यांनी मला 9970509 वरती कार्यक्रम कसा वाट हे सांगावं। आनंद बक्षी यांनी गीतांनी सजवलेली चित्रपटांची यादी खूप मोठी आहे, त्यासाठी किमान आपल्याला 12 तासांचा एपिसोड करावा लागेल। परंतु काही मोजकीच नावं घ्यायची झाली तर आराधना, राजा और रंग, दो रास्ते, रजिया सुलतान, आन मिलो सजना, दुश्मन, सरगम, कटी पतंग, अमर प्रेम, नसीब, लम्हे, एक दूजे के लिए, चांदनी, डर, खलनायक, गदर आणि मोहब्बते या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल। परंतु या पुढेही जाऊन 300 चित्रपटांसाठी 6000 अधिक गाणी बक्षींनी रेखाटली, त्यांना 40 वेळेस फिल्म फेअरचे नामांकन देखील मिळालं, 4 वेळा ते विजेतेही ठरले। परंतु सर्वसामान्यांचे शब्द गीतात रूपांतर करण्याची किमया ईश्वरांनी त्यांना दिली होती। त्यांचं हे महान कार्य हिंदी सिनेमालाही प्रगल्भ आणि त्यांची बीज दूरवर रोवून गेलं, त्यामुळेच आनंद बक्षी हे शब्दांच्या पलीकडले आणि हृदयाच्या अंतरंगात आहेत हे मात्र कोणीही नाकारणार नाही।

आजच्या बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबतीये. पुन्हा भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत. आजचे आपले बिग स्टार होते आनंद बक्षी. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970509 वरती. तर पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ 13 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ATI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
0: भाविक भक्तांना सादर निमंत्रण. भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरीमध्ये आयोजन. स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बारशी नाका इथे समारोह. तदनंतर महाप्रसादाचं आयोजन. प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ऍडव्होकेट गजानन चौगुले. तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे.
1: चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य नातेवाईक मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव. मोबाईल 94219 78 078. प्राध्यापक निंबाळकर सर मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर मोबाईल 86 98 65 20 65.
0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ATI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00.
3: डाउनलोड करिए ओरिजिनल हाय क्वालिटी सॉन्ग्स सारेगामा.com से.

भाविक भक्तांना सादर निमंत्रण. भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरीमध्ये आयोजन. स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बार्शी नाका इथे समारोह. तदनंतर महाप्रसादाचं आयोजन. प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ऍडव्होकेट गजानन चौगुले. तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: चालना।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।